सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 17 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच दिनांक 7 जून 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झाली आहेत. आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज गेल्या 24 तासात कमाल तापमान 41.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच होतं, तर किमान तापमान 28.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे, आज संपूर्ण दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसारखी स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनेनुसार 13252 दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल रात्री 12:50 ही गाडी 6:50 उशिराने धावत आहे. 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस सकाळी 8:10 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे: 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट 6:30, 20482 भगत की कोठी हमसफर 6:50, 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:45, 11201 नागपूर शहडोल एक्सप्रेस 8:00, 22137 प्रेरणा एक्सप्रेस 8:15, 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:35, 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:40, 12105 विदर्भ एक्सप्रेस 9:00, 16032 अंदमान एक्सप्रेस 9:05, 6117 नागपूर अमला मेमू 9:10, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25, 22692 बेंगलोर राजधानी 9:30, 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:40, 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:55, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20, 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:30, 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टनम एपी एक्सप्रेस 10:30, 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45, आणि 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139. रेल्वे गाड्यांविषयी यानंतरची सूचना आपण आमच्या या सभेत 10:50 ऐकू शकता.

0: मनाला मोहिनी घालणारा ध्वनिवृत्तू आकाशवाणी नागपूर,
1: काळाच्या कसोटीवर सतत अजिंक्य,
0: कर्णेंद्रियांना तृप्त करणारा स्वरवृत्तू
1: आकाशवाणी नागपूर,
0: मनोरंजन आणि प्रबोधनाची अस्सल स्वर यात्रा,
1: अस्सल ध्वनी यात्रा, मन होते जिथे प्रसन्न,
0: सतत आनंद स्वानंद
1: आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम। 6:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत चिंतन। यामध्ये ऐकूया दृष्टांत, याविषयी शुभदा फडणवीस यांचे विचार।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दृष्टांत या विषयावर शुभदा फडणवीस यांचे विचार.
1: दृष्टांत कोणत्याही सजीव निर्जीव वस्तूचं अंतिम आणि निश्चित रूप पाहणे म्हणजे दृष्टांत. सूत्र सुलभीकरणाच्या पुष्ट्यार्थ दिलेला दाखला म्हणजे दृष्टांत. साधारणपणे सहा प्रकारचे दृष्टांत जीवनाला मार्गदर्शक ठरत असतात. आदर्श, प्रेम, बंधुता, नाती, मर्यादा आणि अनुशासन. संत तुकाराम म्हणतात तसे, प्रेम हे न सांगता बोलता दाविता अनुभवे चित्ता चित्त जाणे, हा प्रेमाचा दृष्टांत झाला. रचनाशास्त्राच्या दृष्टीने दृष्टांत हा एक अलंकार मानतात, विवेचनाचा सर्वोत्कृष्ट दाखला मानतात. दृष्टांते ज्ञानदेवस्य असं ज्ञानेश्वरीचं वर्णन विश्लेषक करतात, कारण ज्ञानेश्वरीतील दृष्टांत अत्यंत मौलिक आहेत. गुरु शिष्यांचं नातं वर्णन करताना ज्ञानदेव अतिशय चपखल दाखले देतात. लोखंडाचं परिसाने सोनं होतं, अमृत मानवाला अमरत्व देतं आणि गुरु ही शिष्याच्या जीवनाचं सोनं करतो आणि त्याला अमरत्व मिळवून देतो. किंबहुना परिसाला सोनं करताना लोहगुण उतरतातच. एखाद्याला अमृत देताना त्याच्या दोषांसह अमरत्व प्राप्त होतं. किंबहुना गुरु हा शिष्याचे सर्व दोष ज्ञानाने नष्ट करतो, सर्व दुर्गुणांचा नाश करून त्याला सगुण संपन्न अमर करतो. म्हणून परिस आणि अमृतापेक्षाही ज्ञानामृत पाजणारा गुरु महान ठरतो. हा श्री ज्ञानदेवांचा गुरु महती सांगणारा अतिशय गाजलेला दृष्टांत. काजे लळियांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी, तुमचे या दिठी वेयाचिने बोले, सासी नले प्रसन्नतेचे मळे, ते सांडली देखो निलोळे शांतो जी मी, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोला बोला हो, येथही जरी सलगी करू विहो तरी तिवो के पा. श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना श्रीमंत माहेर असं संबोधतात, त्यांना सुखामृताचे डोह म्हणतात. श्रोते म्हणजे कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरास आलेले प्रसन्नतेचे मळे असं म्हणतात. श्रोत्यांनी अवधान दिजे या हेतूने श्रोत्यांची अशी प्रशंसनीय मनधरणी करीत श्रोत्यांशी वक्त्याचे वत्सल नाते निर्माण ज्ञानेश्वर करतात. या दृष्टांतामुळे ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हाला आपलीशी वाटते ती याच सर्वात्मक भावनेमुळे. ऐशी कळवळ्याची जाती करी लामा वीण प्रीती, अशी वैश्विक जिव्हाळ्याची ज्योत तेवत ठेवून ज्ञानेश्वरी सर्व ज्ञानाचं अलंकारांचं नवरसांचं अक्षय भांडार ठरली आहे. कुठल्याही साहित्याला, मार्गदर्शनपर भाष्याला, परिणामकारक विवेचनाला दृष्टांत प्रभावी बनवतात. जसे हे कर वा करू नको असा उपदेश करताना उदाहरणाचा दाखला दिला तर ते अधिक आकलनीय ठरतं. एक सोनार सोनं वितळण्यासाठी भट्टीत ते टाकतो आणि फुंकणीने फुंकत राहतो. सोनं वितळतं मात्र भट्टीतली ती जी राख असते ती सोनाराला दूषित करते, त्याच्या तोंडावरती उडते. सोनं त्याला म्हणतं की, अरे तू माझा कस पारख करण्यास

0: साठी मला तापवतोय, पण तू स्वतः या राखेनी दूषित होतोय. म्हणजे गुणवंतांची परीक्षा जेव्हा अज्ञानी घेतात ते असेच ओशाळतात. सामाजिक परिवर्तन प्रभावी घडवायचे असेल तर दृष्टांताला पर्याय नाही. उपमा, दाखले, दृष्टांत, उदाहरण याद्वारे केलेलं भाष्य, साधलेला संवाद अत्यंत प्रभावी असतो. भक्तीच्या संदर्भात स्वतःला लावून घेतलेला वळणाचा केंद्रबिंदू जेव्हा दृष्टांताच्या भाषेत रुजतो तेव्हा आत्मभान जागृत होतं आणि जीवनाच्या वाटचालीत निर्णय घेताना तिचा उपयोग होतो. चालला सरखा काळाचा धागे विणतो नव्या जीवासाठी. चालला सरखा काळाचा या ओळीत सरखा हा दृष्टांत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात श्रम प्रतिष्ठा आत्मभान वाढवणारं ते एक अहिंसा तत्व आहे. धागे विणतो नव्या जीवनासाठी म्हणजे आत्मविश्वासानं वाटचाल करणारी ती एक अनवरत प्रेरणा आहे. अशा आपल्या जगण्याला प्रेरणा देणारे हे पारंपरिक आणि अनुभव संपन्न दृष्टांत हे साहित्यानं, संत साहित्यानं, प्रबोधनानं दिलेलं वरदान आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण शुभदा फडणवीस यांचे विचार ऐकलेत. विषय होता दृष्टांत. पुन्हा भेटूया पुढील चिंतन या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता ऐका आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करू. कृषीवाणी विषय आहे संत्र्याच्या जुन्या बागांचं पुनरुज्जीवन भाग 2. पुनःप्रसारण 2:02. 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा. पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. सादरकर्ते धीरज कुंडलिक केदारी. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर विषय जैविक तालबद्धता भाग 3. लेखिका कौमुदी जमखिंडकर. वाचक स्वर गौरी लागू. सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि पुनःप्रसारण 2:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. स्वरमंजिरी कवी मनोज सोनोने. संगीत अमोल उरकुडे. गायिका आकांक्षा चारभाई. निर्मिती सहाय्यक पंडित अवनिंद्र शेवलीकर. सादरकर्ते डॉक्टर विजयसिंह राजपूत. 7:55 सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं सादर करतील निलेश सावरकर. 9:00 सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 10:00 हॅलो मनभावन हा फोन इन कार्यक्रम. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल. यामध्ये प्रथम महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 गडचिरोली जिल्हा वार्तापत्र. 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. सायंकाळच्या सभेत 5:02 नादब्रह्म. 5:30 युवा श्रोतांचा कार्यक्रम युववाणी. यामध्ये अनुभवाचे बोल कीर्तन ते रंगमंच याविषयी पियुष धुमकेकर यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 बालश्रोत्यांचा कार्यक्रम गम्मत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. सायंकाळच्या सभेत 7:30 माझं घर माझं वावर याअंतर्गत कापूस सधन लागवड पद्धत याविषयी डॉक्टर रामकृष्ण जी आय यांचं भाषण. त्यानंतर रामराम मंडळी. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30

रूपको का अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. या अंतर्गत विदुषी डॉक्टर मंदा सुधाराणी यांचं कर्नाटकी गायन सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. युती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800

0: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कृषीवाणी विषय आहे संत्र्याच्या जुन्या बागांचं पुनरुज्जीवन, भाग 2.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण संत्र्याच्या जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की संत्र्याच्या सलाटलेल्या झाडांचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करावं लागेल. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, वाळत असलेल्या संत्र्याच्या झाडाच्या हिरव्या फांद्या ज्या असतात त्या आपण 30-45 सेंटीमीटर शेंड्यापासून काढून टाकाव्यात. वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग हा साधारणतः 2-3 सेंटीमीटर घेऊन छाटून टाकावा. छाटणी केल्यानंतर लगेच 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम कार्बनडेझिम टाकून आपण ताबडतोब फवारणी करावी. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा जो असतो तो आपण खोदून मुळ्या उघड्या कराव्यात. सडलेल्या मुळ्या जर काही असतील तर त्या काढून टाकाव्यात आणि हा वाफा साधारणपणे 5-7 दिवस उघडा ठेवावा. सोबतच 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम मेटॅलिक्झिन टाकून त्याचं 20 लिटर द्रावण तयार करावं. हे द्रावण वाफ्यामध्ये आपण शिंपडून घ्यावं. यासोबतच आपल्याला प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोईची ढेप, 1 किलो अमोनियम सल्फेट, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 0.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचं मिश्रण टाकायचं असतं. खोदलेला हा वाफा जो आहे त्यानंतर तो मातीनं चांगला झाकून घ्यावा. 15 दिवसांनी पुन्हा आपण 0.6% बोर्डो मिश्रणाचं 20 लिटर द्रावण वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं. या बोर्डो मिश्रणाची झाडावर आपण फवारणी देखील करावी. झाडाच्या बुंध्याला 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डो मरम लावून घ्यावा. साल खाणाऱ्या अळ्या जर आपल्या शेतामध्ये असतील तर त्याच्या नियंत्रणासाठी झाडावरील अळीनं खाल्लेला भाग आपण साफ करून टाकावा. झाडामधील छिद्रामध्ये तार टाकून छिद्र मोकळं करून घ्यावं. या छिद्रामध्ये पिचकारीच्या मदतीनं मोनोक्रोटोफॉसचं द्रावण आपण टाकावं. यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 14 मिलिलिटर मोनोक्रोटोफॉस हे द्रावण घ्यावं. त्यानंतर छिद्र जे आहे ते ओल्या मातीनं बंद करावं. अशा रीतीनं सलाटलेल्या संत्रा झाडांच्या ज्या फांद्या असतात त्याला आपल्याला पुनरुज्जीवित करता येईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, संत्रा बागा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे या सर्व उपाययोजना आपण आपल्या संत्रा बागेमध्ये करूया.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. आज संपूर्ण दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसारखी स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए.
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 2-54-82-71.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 आरोग्यम

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतूबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कुजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली

0: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? उद्या सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमच्या फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-2666। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
2: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर।
3: अहो आलेच।
4: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
3: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होत हो।
2: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ह OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
3: अरे वा, किती छान। मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
4: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू थिंग।

0: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन।
1: नव्या आशा नव्या दिशा
2: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश
1: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
4: आकाशवाणी नागपूर मोफत SMS सेवेच्या माध्यमातून प्रादेशिक भाषेतून ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी www.newsonair.com या वेबसाईटवर नोंदणी करा किंवा आपल्या मोबाईलवरून 7738299899 या क्रमांकावर SMS करा AIR स्पेस आणि भाषेचं संकेताक्षर आणि ठळक बातम्या जाणून घ्या।

0: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन।
1: मनाला मोहिनी घालणारा ध्वनी ऋतू आकाशवाणी नागपूर।
2: काळाच्या कसोटीवर सतत अजिंक्य,
1: कर्णेंद्रियांना तृप्त करणारा स्वर ऋतू
2: आकाशवाणी नागपूर।
1: मनोरंजन आणि प्रबोधनाची अस्सल स्वर यात्रा,
2: अस्सल ध्वनी यात्रा, मन होते जिथे प्रसन्न,
1: सतत आनंद स्वानंद
2: आकाशवाणी।
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 7:10 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। प्रतीक्षा करा बातम्यांची।

0: प्रादेशिक बातम्या।
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले, त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे। रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत।
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
3: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
4: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
3: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
5: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
3: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
6: अहो काकू रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर तिकडे।
7: हो रे बाबा कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा, मी केला आज कंटाळा पण आता नाही करणार।
6: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
7: आता मी पण घेते।

0: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
1: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता। आता सविस्तर बातम्या। नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता। यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे। राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,00,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं। नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले। महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली। नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील। त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
5: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे।
4: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्य

0: त्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहनं दुसरा गोल केला. यजमान

संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 झालेत.
5: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज.

आज यांच्याकडून आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी.

0: Aquí. Aquí. Aquí. श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोज्ञा शहाणे आणि नास गाडे यांनी केलं.

0: आहे. मॅडम, तुम्ही आत्ता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे, भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य. आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात 1667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
0: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही बचं सांगितलं आणि नंतर भ आणि मचं सांगितलं, भ ते म, तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानव्य विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्त्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
0: त्याच मोठी व्याप्ती आहे.
1: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
0: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
1: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच. पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
0: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन

0: माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
1: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल. एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
0: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
1: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
0: म्हणजे आकारी केली आहे.
1: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
0: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार. अभिजात मराठी.

0: आपली मराठी।
1: आपली मराठी।

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:00 वाजून

0: गीतकार आहेत मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे, गायक कलाकार आहेत आकांक्षा चारभाई. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मनोज सोनोने यांचं मनोगत.
1: श्रोते हो नमस्कार. आज जे गीत आपण ऐकणार आहात त्याबद्दल सांगायचं म्हणजे या गीतात तरुणीच्या भावभावनांना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विरह, अंतर्मनातील वेदना, आकांक्षा, दुःख आणि त्या दुःखावर प्रियकराची फुंकर पडताच तिचं मन कसं उधळायला लागतं हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ती जेव्हा प्रियकराला प्रथम बघते तेव्हा त्याच्या डोळ्यातलं गुपित तिला कळलेलं असतं. कळत नकळत प्रियकराच्या झालेल्या स्पर्शानं तिच्या अंगावर रोमांच उभा राहतो. ती मोहरून जाते आणि हा स्पर्श तिला मग हवा हवा असा वाटू लागतो. त्या स्पर्शात तिला प्रेम, आपलेपणा आणि सुखाची अनुभूती मिळते. जणू रात्रीला तोच तिच्या कुशीत निजलेला आहे असे भासही तिला होतात. त्या स्पर्शातील भावना आणि प्रेम याची ओढ वाढत जाते आणि तिच्या यौवनाचा बहर फुलत जातो. परंतु तिच्या मनात एक खंतही दडलेली आहे. जीवनातील आनंद, प्रेम आणि समाधान तिला पूर्णपणे अनुभवता आलेलं नाही. प्रेमात ओले होऊनही ती कोरडीच असते. म्हणूनच ती आपल्या मनात दडवलेल्या भावना व्यक्त करताना म्हणते, तू ओळखून घेणा माझ्याच कस्तुरीला, फाया तुझ्याच साठी माझ्या कुपित आहे. तिच्या अंतकरणात साठवलेलं प्रेम ती प्रियकरासाठी जपून ठेवते आणि त्यानेच त्या भावनांचा स्वीकार करावा अशी तिची मनोमन इच्छा आहे. तिला पावसात मनमुरादपणे भिजायचं आहे, चिंब व्हायचं आहे. पावसाच्या सरी अंगावर कोसळल्या तरी अंग काही चिंब झालेलं नाही. सख्याचा विरह तर सोबत आहेतच, याचं दुःखही तिला आहे. जगात दुःख आहे. ती आरशात स्वतःला न्याहाळते. आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब बघून ती भ्रमात पडते आणि तिच्या ओठात दबलेले शब्द कंठातून गीतरूपानं येऊ लागतं. ओठात बंद झाले शब्दात ले तराणे, सांगू कसे तुला मी, कंठात गीत आहे. हे दुःख आरशाचे जाणून कोण गेला, प्रतिबिंब पाहते मी, मीही भ्रमात आहे. एकूणच या गीतात प्रेम, विरह, स्त्री मनातील कोमल भावना, अपूर्णतेची वेदना आणि प्रेमाच्या प्रतीक्षेतील तगमग याचं काव्यमय आणि भावनिक चित्रण केलेलं आहे.

0: श्रोतेहो, आताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम ऐकलात, स्वरमंजिरी. गीतकार होते मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे आणि गायक कलाकार होत्या आकांक्षा चारभाई. सात संगत अशी होती: तबला निखिल मडावी, सिंथेसायझर सौरभ किल्लेदार, ऑक्टोपॅड रोमित गलांडे, गिटार आदित्य प्रधान. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आज या कार्यक्रमामध्ये ऐकूया मराठी भावगीतं. कलाकार आहे निलेश सावरकर.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलं मराठी भावगीत. कलाकार होते निलेश सावरकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. प्रतीक्षा करा हिंदी बातम्यांची.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026च्या पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची युपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉईस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि

0: काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनियन नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोसडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाची.

0: सुरुवात करीत आहोत आशा भोसले यांच्या स्वराने. चित्रपट सुंदरा मनामध्ये भरली.
1: माझ्या संग राया तुम्ही भांडणार कधी माझ्या संग.

संत वाहदे कृष्णामाई आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया या चित्रपटातलं गीत. गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर.

शांता शेळके यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि सहकार्यांच्या स्वरात. चित्रपट रूप पाहता लोचनी, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

जगाच्या पाठीवर ऐकूया या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत नियोजन केलंय सुधीर फडके यांनी.

कृष्णा कल्ले यांच्या स्वरात ऐकूया पैसा बोलतो आहे या चित्रपटातलं गीत. रचना रमेश अनावकर यांची आहे.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? उद्या सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे नियोजन सुरू. राज्यामध्ये लाळ खुरकत योग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण फेरी 9 ची पूर्वतयारी वेगाने सुरू झाली आहे.

0: या फेरीसाठी राज्याला मे महिना अखेरीस तब्बल 119 लाख लस मात्रा प्राप्त होणार आहेत. ऐनवेळी लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागानं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लसींचा एवढा मोठा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात नव्यानं 20 वॉक इन कोल्ड रूम स्थापन करण्यात आले आहेत. या नवीन शीतगृहामुळे राज्याची लस साठवणूक क्षमता लक्षणीयरित्या वाढली असून एका नवीन शीतगृहामध्ये सुमारे 3 लाख लस मात्रा सुरक्षितपणे साठवल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त विभागात पूर्वीपासून कार्यरत असलेली जुनी शीतगृहे देखील पूर्ण क्षमतेनं वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत लाळ खुरकत लसीकरणाच्या 8 फेऱ्या राज्यामध्ये यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. वेळोवेळी केलेल्या प्रभावी लसीकरणामुळे राज्यात गतवर्षामध्ये लाळ खुरकत रोगाचा उद्रेक निदर्शनास आलेला नाही. देशातील 9 राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश लाळ खुरकत रोगमुक्त पट्टा निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. सलग 2 वर्ष कुठेही रोग प्रादुर्भाव आढळला नसल्यामुळे राज्यात लाळ खुरकत रोगमुक्त दर्जा प्राप्त मिळाला आहे. हा दर्जा मिळाल्यास राज्यात उत्पादित होणाऱ्या दुग्ध, मांस व अंडी सारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीस मोठी संधी निर्माण होणार आहे. केंद्र शासनाच्या लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या मानक कार्यप्रणालीनुसार 8वी फेरी पार पडली असून 9व्या फेरीसाठी पशुसंवर्धन विभागानं शीतसाखळी, मूल्यांकन, जनजागृती तसंच खासगी लसीकरणासाठी नियुक्ती याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहे. पशुचिकित्सालय स्तर व सर्व शीतगृहांमध्ये जिल्हानिहाय नेमक्या किती लसी मात्रा साठवून ठेवल्या जाऊ शकतात याची अचूक माहिती त्वरित सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसंच लसीचं वाटप सुलभ व्हावं आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या आवश्यकतेनुसार साठा मिळावा यासाठी महत्वपूर्ण आदेश निर्गमित केले जाणार आहेत. ऑगस्ट 2026 पासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ करण्यासाठी विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष. विषय आहे 12 वर्ष नक्षलमुक्त भारताची.
1: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. केंद्र सरकारनं मागील 12 वर्षांमध्ये नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भरघोस प्रयत्न केले आहे. आजच्या भागात 12 वर्ष नक्षलमुक्त भारताची याबद्दल आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी नक्षलवाद हे एक प्रमुख आव्हान मानलं जातं. सामाजिक आणि आर्थिक विषमता, आदिवासी आणि वंचित घटकांमधील असंतोष आणि माओवादी विचारसरणी या पार्श्वभूमीवर

0: वर या चळवळीचा उदय झाला. 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी इथं सुरू झालेल्या या आंदोलनानं पुढे देशातील अनेक दुर्गम आदिवासी बहुल आणि अविकसित भागांमध्ये विस्तार केला. छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश तसंच तेलंगणातील काही भागांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव दिसून आला. नक्षलवादी संघटना वंचितांच्या हक्कांसाठी लढा देत असल्याचा दावा करतात, मात्र त्यांच्या कारवायांमध्ये सशस्त्र हिंसा, खंडणी वसुली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, पायाभूत सुविधांवर हल्ले आणि बालक आणि नागरिकांची भरती यांचा समावेश असल्यानं विकास प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला. गेल्या काही वर्षात भारत सरकारनं सुरक्षा उपाययोजना, सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यांचा समन्वय साधणारी बहुआयामी रणनीती अवलंबली. या प्रयत्नांमुळे नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आणि हिंसाचारात लक्षणीय घट झाली. सरकारनं 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचं संपूर्ण उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. शिक्षण, आरोग्य, रस्ते, बँकिंग, टपाल आणि इतर मूलभूत सुविधा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्षलवादाचं निर्मूलन आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या सातत्यानं कमी होते आहे. 1 एप्रिल 2018 जिल्हे, त्यानंतर नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या सातत्यानं कमी होताना आपल्याला दिसून आली. 1 एप्रिल 2018 जिल्हे नक्षलवादग्रस्त होते. ही संख्या जुलै 2021 70 आली आणि एप्रिल 2024 ती 38 पोहोचली. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या 12 आली. यामध्ये छत्तीसगडमधील बिजापूर, कांकेर, नारायणपूर आणि सुकमा, झारखंडमधील पश्चिम सिंहभूम आणि महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय अतिरिक्त संसाधनांची आवश्यकता असलेल्या डिस्ट्रिक्ट ऑफ कन्सर्न्स यांची संख्या 9 आली. इतर नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या 17 6 कमी झाली. केंद्र सरकारकडून विशेष केंद्रीय सहायता, स्पेशल सेंट्रल असिस्टन्स योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांना प्रत्येकी 30 रुपये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कन्सर्नना प्रत्येकी 10 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या निधीचा उपयोग रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जातो. केंद्र सरकारचं धोरण आणि त्याला राज्य सरकारचं पाठबळ, अशाच दृढ इच्छाशक्तीनं गडचिरोली जिल्ह्याचा देखील कायापालट होताना आपल्याला दिसतो आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांनी मुख्य प्रवाहात यायचं ठरवलं. याविषयी गडचिरोलीमधील जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्याशी आपण बातचीत केली आणि मागील दशकामध्ये गडचिरोलीत आलेल्या परिवर्तनाबद्दल जाणून घेतलं.
1: आदिवासी क्षेत्र जे आहे गडचिरोली आणि त्याच्यातला दुर्गम भाग म्हणजे भामरागड सारखा जो एरिया आहे, तर आम्ही तिथे शिक्षण, आरोग्य आणि विकास या 3 कामांसाठी आमच्या कामाला सुरुवात केली होती. आणि हे सगळं करत असताना तिथे मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या. अडचणीचं कारण म्हणजे त्या भागांमध्ये नक्षल प्रभाव होता आणि त्याच्यामुळे हे विकास कार्य कोणतेच होत नव्हते. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार योजना आणत होत्या शिक्षणाच्या, पण तिथे दुर्गम क्षेत्र असल्यामुळे आणि सरकारी यंत्रणा पोहोचत नसल्यामुळे तो त्या गोष्टी तिथे व्हायच्या. आरोग्याशी पण त्याच पद्धतीने की सरकार आरोग्यासाठी सगळे प्रयत्न करायचे, पण तिथे त्या सेवा उपलब्ध नसायच्या. कारण तिथे सगळ्या गोष्टीमध्ये तसं रोड्स नाही आहे, नद्यांवर ब्रिज नाही आहे, त्याच्यामुळे या सगळ्या अडचणीवर होत्या. आणि या सगळ्या अडचणी मोठ्या प्रचंड प्रमाणात होत्या, कारण दुर्गम क्षेत्र मोठ्या प्रमाणात, जंगल मोठ्या प्रमाणात, नदी मोठ्या प्रमाणात होतं. अशा या भागांमध्ये जेव्हा काम करताना खूप सारे अडथळे होते, पण एक चॅलेंज पण होतं की बा नाही इथे आपण केलं पाहिजे. म्हणून आम्ही या कामाला सुरुवात केली. हळूहळू आम्हाला त्या भागामध्ये
0: दुर्गम क्षेत्र असल्यामुळे सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचायला अडचणी येत होत्या, त्याबद्दल त्यांनी सांगितलं.
1: सरकार काम करायची, सरकारला तिथे सरकारच्या याच्यावर सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे नदीवर ब्रिज बांधायचं आहे, तिथे आरोग्य सेंटर्स असले पाहिजे, पण नक्षल प्रभावित क्षेत्र असल्यामुळे नक्षल्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव तिथे होता. त्याच्यामध्ये कोणतंच काम करू द्यायचं नाही. म्हणजे जिथे ब्रिजचं काम चालू असेल तर त्या ठेकेदारांना दमकवणे, ते काम म्हणजे तिथच्या त्यांच्या ज्या मशिनरीज आहेत त्या जाळून टाकणे, अशा खूप साऱ्या अडचणी तिथे मोठ्या प्रमाणात होत्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण दुर्गम क्षेत्र असल्यामुळे काही सरकारी योजना आणतो म्हटलं तर त्या पोहोचायच्या नाही. आणि तिथे रोड्स नव्हते, कारण नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये ते रोड्स पण बनवू देत नव्हते. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पोहोचत नव्हत्या आणि न पोहोचल्यामुळे त्या भागाचा विकास होत नव्हता. ही सगळ्यात मोठी अडचण होती की या विकास कार्याला नक्षल्यांचा विरोध होता आणि त्या विरोधामुळे या सगळ्या गोष्टी तिथे सरकारची इच्छा असूनही त्या तिथे पोहोचत नव्हत्या आणि दुर्गम क्षेत्र असल्यामुळे त्या पोहोचत पण नव्हत्या.
0: विकासाची भावना जनसामान्यांमध्ये पोहोचवणं यावेळी अत्यंत आवश्यक होतं, जेणेकरून नक्षल प्रभावित क्षेत्रातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येऊ शकेल.
1: नक्षलवाद हा जो संपलेला आहे म्हणजे आजच्या घडीला जे

0: या गोष्टी घडलेल्या आहेत. तर हे त्याचं एकमेव मोठं कारण आहे विकास. विकास असं होतं की जिथपर्यंत लोकांना माहितच नव्हतं, दुसऱ्या जगाशी त्यांचा संपर्कच येत नव्हता, म्हणजे जंगलात राहणारा आदिवासी त्याचा शहरातील लोकांचा संपर्क येत नव्हता, तर अशी जी मधली जी भूमिका होती ती आम्ही निभावली. किंवा त्यांना कम्युनिकेट करण्याचं, त्यांच्यामध्ये जाण्याचं, त्यांना बाहेर पण एक चांगलं जग आहे ते बघता यावं, त्याचा सगळं तुम्हाला लाभ देता येईल, या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि सरकारने पण एक इच्छाशक्ती दाखवली की यांच्यावर मात करून रोड्स केले, तिथे शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी पुरवता येईल त्या पुरवण्याचं काम केलं, पुन्हा आरोग्य सेंटर्स केले, तर विकासाची जी कामं सुरू झाले त्याच्यामुळे तिथची जी जनता होती तो त्यांचा पाठिंबा होता, म्हणजे नक्षल्यांना जो पाठिंबा होता तिथच्या लोकांचा तो हळूहळू कमी व्हायला लागला. आणि त्यांचा जनाधार जसा कमी झाला त्याच्यामुळे ही चळवळ होती ती खिळखिळी झाली. आणि दुसरं की सरकारने पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर ज्या पद्धतीने अभियान राबवले आणि त्यांचं डॉमिनेशन केलं, म्हणजे बऱ्याचशा चकमकीमध्ये खूप सारे त्यांचे कॅडर्स मारले गेले, आणि त्याचंच असं झालं की त्यामुळे त्या लोकांनी मग मरण्यापेक्षा सरेंडर करणं हा एक पर्याय निवडला. आणि मोठ्या प्रमाणात त्या या भागांमध्ये मग सरेंडर्स आले, लोकांनी सरेंडर्स केलं, आणि जे मोठे मोठे लीडर्स होते जे सरेंडर करायला तयार होते ते चकमकीत मारले गेले, त्याच्यामुळे त्या भागातला जो नक्षलवाद होता तो संपुष्टात आला.
1: नक्षलवादाला संपुष्टात साठी नक्षल्यांचं आत्मसमर्पण आणि त्याला सरकारनं दिलेलं प्रोत्साहन हे अत्यंत महत्वाचं ठरलं.
0: आत्मसमर्पण झाले आणि नक्षल चळवळ संपली असं जेव्हा घोषित झालं, म्हणजे माननीय गृहमंत्री अमित शहांनी जसं म्हटलं की एक डेडलाईन दिली होती की बा तिथपर्यंत तुम्ही आत्मसमर्पण करा नाही तर मग पुढे तुम्हाला आमच्या उत्तराला समोर जावं लागेल, तर ते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले आणि एक घोषणा झाली की बा नक्षलवाद इथं संपला. त्याच्यामुळे आता कसं झालं की तिथच्या लोकांच्या मनातली जी भीती आहे ती नाहीशी झाली आणि तिथे काम करण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आणि विकासाची कामं मोठ्या प्रमाणात, आणि मग सरकारने पण मोठ्या प्रमाणात तिथे विकास कामं सुरू केले आणि ते सुरळीतपणे सुरू आहे, त्याचा लाभ त्या लोकांना होत आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की बा नक्षलवादपेक्षा हे जे विकास कामं आहे हे जे सरकार सांगताय ते योग्य आहे, म्हणून त्यांनी तो नक्षलवादाला सपोर्ट करणं पण बंद करून दिलं आणि त्यांच्याकडे न जाता ह्या विकास कामाकडे त्यांनी बघितलं. तर त्याच्यामुळे आता प्रत्येक गावांमध्ये रस्ते झालेले आहे, त्याच्यामुळे तिथे ज्या काही सुविधा आहे त्या पोहोचत आहे आणि त्याचा लाभ ते आदिवासी सगळे घेत आहे. त्याच्यामुळे आता त्यांना असं वाटतं की बा खऱ्या अर्थाने त्यांचा एक नवीन जीवन जे आहे ते आता त्याला सुरुवात झाली आहे, कारण एवढी 40 वर्षाची जी भयभीत जी नक्षलवादाची चळवळ होती ती संपुष्टात आली आणि त्याच्यामुळे जे त्यांना नुकसान होतं ते नुकसान आता होणार नाही आणि ते नसल्यामुळे आता प्रगतीचा मार्ग खुला झाला. त्याच्यामध्ये आदिवासींसाठी चांगलं झालं, आमच्याही याच्यामध्ये आम्हाला पण काम करण्यासाठी खूपशा वाटा मोकळ्या झाल्या, कारण ज्या पद्धतीने जे अडथळे होते ते मोठा जो अडथळा तो आता दूर झालेला आहे. आम्ही याच्यामध्ये आता असं केलं की हे सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आता शिक्षणाचं जे महत्व आहे ते दऱ्याखोऱ्यामध्ये म्हणजे ज्या दुर्गम क्षेत्रामध्ये तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण हा मार्ग कसा सुकर करता येईल, त्यांना शिक्षण कसं घेता येईल त्याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. आरोग्याशी संबंधित सरकारला सांगून सरकारच्या ज्या योजना आहे आरोग्याशी संबंधित त्याचं काम त्या लोकांबद्दल ते लाभान्वित व्हावं याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि विकासाच्या माध्यमातून म्हणजे जिथे आता रोड्स होत नव्हते पण आता नक्षलवाद संपल्यामुळे तिथे रोड्स करून त्या वाटा मोकळ्या करून म्हणजे तिथे लोकांना जाता येईल. म्हणजे असं होतं की पहिले लोकांना 30-30, 35-35 किलोमीटर आरोग्याशी संबंधित पैदल यावं लागत होतं, ते आता न व्हावं त्याच्यासाठी म्हणून आम्ही सरकारकडे त्या सांगून आणि सरकारकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेणार आणि त्याच्यामुळे तिथच्या आदिवासींना या सगळ्या गोष्टीचा लाभ होणार.
1: यावरून आपल्याला लक्षात येतं की विकास अर्थात रस्ते, दूरसंचार, कौशल्य विकास, शिक्षण, आर्थिक समावेशन, आरोग्य या सर्व गोष्टींमुळे नक्षल चळवळ संपुष्टात आली असून आता आत्मसमर्पित नक्षली मुख्य प्रवाहात येत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता.
2: प्रादेशिक वृत्त विभागाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत एक उन्हाळ दिवस या चित्रपटाच्या गीताने. गायिका शुभा जोशी, संगीत सलील कुलकर्णी, रचना आहे सौमित्र यांची.

मोहन जोशी यांच्या स्वरात ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजीब परब यांचं. चित्रपटाचं नाव आहे बेदुणे साडेचार.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे,
3: इतकी काय घाई होती
2: अग, आणि छोटी हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
4: पण आजी तुझ्या नावे
5: सगळंच मी बँक।

0: लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो. काय
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आजचा दिवस माझा ऐकूया या चित्रपटातून दासो वैद्य यांचं गीत रणदीप यांच्या स्वरात. संगीतकार

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरात ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत. गीतकार श्रीरंग गोडबोले, संगीतकार अविनाश विश्वजीत.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स्ड डिपॉझिट,

0: सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

लोकमान्य एक युग पुरुष, ऐकूया या चित्रपटातून शंकर महादेवन यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अजित समीर यांनी.

गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया अजित परब यांच्या स्वरात. संगीत अजित समीर यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे अगडबम.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूया बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. रचना प्रवीण दवने यांची, स्वरसाज चढवलाय अजय अतुल यांनी.

नऊ महिने नऊ दिवस ऐकूया या चित्रपटातून सोनू कक्कड यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतकार अजित परब.

सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात ऐकूया अदला बदली या चित्रपटातलं गीत. गीतकार प्रवीण दवने, संगीतकार अमर हल्दीपूर.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 10 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत हॅलो मनभावन.
1: हॅलो मनभावन.
2: श्रोतेहो नमस्कार. उन्हाच्या काहिलीने सारं आसमंत कसं तापून निघतंय. आता तापत्या उन्हाला सांगूया, आता पुरे झालं, जरा सावली डोईवर धर आणि तहानलेल्या धरतीला पाण्याने भर. कवी नादो महानोर नभाला सांगतात, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. श्रोतेओ, आजच्या मनभावन कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय राठोड आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि सुरुवात करूया आजच्या पहिल्या या फोन कॉल्सनी. हॅलो मनभावन.
3: हॅलो मनभावन.
2: आपलं नाव सांगा.

0: माझं नाव अरुण आवळे, टेलर साहेब, कुराडी, महादुला.
1: बोला अरुणजी.
0: साहेब, फोन लागला आमच्या तर आम्हाला चांगला म्हणजे आनंद होत आहे.
1: छान वाटतंय नाही.
0: जी जी जी जी
1: रेडिओ ऐकता तुम्ही?
0: जी
1: पूर्व आकाशवाणी केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम आपण ऐकता?
0: सर, हे विविध भारतीचे जे आहे आम्ही पूर्णच प्रोग्राम ऐकतो. सकाळीपासून सुरुवात होते आमची.
1: बरं बरं.
0: तर आमचे दुकान आहे रोडवरच, मेन रोड हायवेला.
1: अच्छा.
0: माय जगदंबेचं मंदिर आहे आमच्या कुराडीला.
1: बर बर.
0: दुकानात राहतो, काम करत राहतो किंवा बसून राहतो सर.
1: बरं अरुणजी, आज मनभावन कार्यक्रमामध्ये कुठलं गाणं ऐकायचंय?
0: सर, मराठीचं पुराण गाणे चालते का दादा कोणके वगैरे साहेबांचे?
1: चालेल ना, चालेल. तुम्ही सांगा तुमची आवड.
0: हा तर सर, पांडू हवालदार जो पिक्चर आहे,
1: बर
0: तर याचं चांगलं एक गाणं द्या सर.
1: चला अरुणजी, पांडू हवालदार या चित्रपटातलं हे गाणं आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो आहोत. चला ऐका तर तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो मन भवन
0: हॅलो मन भावन बोला.
1: सर, आम्हाला एक गाणं ऐकायचं आहे सर.
0: नक्कीच मन भावन, या कार्यक्रमामध्ये तुमची जी इच्छा पूर्ण करू, पण सुरुवातीला तुमचं नाव सांगा.
1: मी नागपूरवरनं यशवंत घोरमोडे बोलतो.
0: बोला
1: आणि
0: यशवंतजी, काय करता आपण?
1: सर, मी मेयो हॉस्पिटलमध्ये जॉब करतो, टेलिफोन ऑपरेटर आहे तिथे. हा
0: अच्छा, म्हणजे दूरध्वनीशी आपलं अत्यंत घनिष्ठ असं नातं दिसतंय.
1: हा हो
0: आणि
1: सर, हो सर.
0: मनभावन कार्यक्रम ऐकायला तुम्हाला वेळ आहे?
1: हो सर, आम्ही ऐकतो सर. माझ्या ऑफिसमध्ये एक ट्रान्झिस्टर आहे छोटासा, तो चालू असतो दिवसभर.
0: रेडिओ
1: आणि
0: नियमित सुरू असतो तुमच्याकडे?
1: हा, आणि त्यावरती आम्ही गाणे वगैरे ऐकत असतो. मला म्हणजे असं स्पेशल कॅबिन दिलेलं आहे दूरध्वनी चालक लोकांना, त्यात आम्ही रेडिओ वगैरे चालू ठेवतो सर, गाणे वगैरे.
0: संवाद
1: तर
0: आणि
1: मनोर
0: मनोरंजन ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच वेळी साधता,
1: जी सर.
0: छान. कारण संगीत माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं.
1: हो सर, हो, संगीत
0: आणि
1: ऐकल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते.
0: वा वा वा, आकाशवाणी नागपूरचे कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात?
1: आम्ही सर ते दिल खुलास वगैरे ऐकतो, चिंतन ऐकतो,
0: बर,
1: पुन्हा वनिता विश्व,
0: वा वा,
1: हे कार्यक्रम आम्ही सगळे म्हणजे ऐकतो सर,
0: बर.
1: आवडतो.
0: आजच्या मनभावन या कार्यक्रमामध्ये कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: पहाटे पहाटे मला जाग आली, ते सुरेश वाडकरांचं भावगीत आहे.

0: हॅलो मनभावन,
1: हॅलो मनभावन,
0: बोला.
1: मी सुरदास साहेबराव कदम गोरफळीवरून बोलतो, तालुका हदगाव जिल्हा नांदेड.
0: तालुका हदगाव जिल्हा नांदेड.
1: हो सर,
0: आपण आकाशवाणी ऐकता?
1: आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आहेत तुम्हाला सर.
0: काय करता आपण?
1: मी दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे.
0: अच्छा,
1: हो
0: बर. गाण्याचं मनोरंजन म्हणजे तुमच्यासाठी एक अपूर्व अशी पर्वणी आहे.
1: हो ना सर.
0: सुरदासजी, डोळ्यांना दिसत नसलं तरी आत्म्याचं जे काही चक्षू असतं ना, ते सगळं विश्व अनुभवतं.
1: हो सर.
0: आणि आपण खऱ्या अर्थाने दिव्यांगाची अनुभूती घेत असताना सगळं विश्व तुमच्या सोबत आहे हे मात्र निश्चित.
1: सर, मला तुमचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आवडतात.
0: शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आवडतात.
1: हो.
0: अच्छा, आणखी तुम्ही सोबत काय करता?
1: सोबत असं समजा आला कार्यक्रम सप्ताह वगैरे जात असतो.
0: अच्छा, उद्योग म्हणून काय करता तुम्ही?
1: नाही, उद्योग म्हणून काय नाही, असंच कधी लग्नाच्या संचार द्यायचं, कधी सप्ताह द्यायचं.
0: बरं.
1: हो
0: तर

0: आजच्या मनभावन कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: एक नाट्यगीत लावा, स्वयंवर या नाटकाचं पद नरवर कृष्णा समान.
0: बरं बरं बरं. तर आजच्या या मनभावन या कार्यक्रमामध्ये आपल्यासाठी आम्ही घेऊन येतो आहोत हे सुंदर असं नाट्यगीत. ऐका तर.

0: हेलो मन भवन।
1: हेलो।
0: हेलो,
1: हाँ हेलो, नमस्कार। मन भवन कार्यक्रम।
0: नमस्कार, आपलं नाव
1: हाँ
0: सांगा।
1: हेलो, अनिरुद्ध भातखंडे, कांदिवली, मुंबई।
0: बर अनिरुद्ध जी बोला।
1: नाही, मला एक गाणं द्यायचं होतं की हल्लीच 4 दिवसापूर्वी सुमनताईंचं निधन झालं,
0: हो
1: त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक गाणं द्यायचं होतं।
0: कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: हा, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं।
0: हो, पण त्या गाण्याचं एखादं बोल।
1: नकळत सारे घडले हे भावगीत रमेश
0: अगदी
1: रणावकर यांचं आहे आणि संगीतकार आहेत दशरथ पुजारी।
0: बिल्कुल। बरं, आकाशवाणी नागपूर, आपण मुंबईला ऐकता?
1: हो, नागपूर आहे तो कार्यक्रम आहे का? पूर्वी ते ज्यावेळी रेडिओ होता ना त्यावेळी ते क्वचित रात्रीचं कधीतरी ऐकायला यायचं ते।
0: अच्छा, काय
1: पण
0: करता
1: त्यावेळी
0: आपण?
1: थोडंफार मी सेवानिवृत्त आहे सर।
0: आणखी मग सेवानिवृत्तीनंतर काही उद्योग काही?
1: नाही नाही, वाचन विचन आणि थोडस हे रेडिओ ऐकणं।
0: अच्छा, रेडिओ ऐकता। नकळत
1: हा
0: घडले सारे हे गीत आहे।
1: हा नकळत सारे घडले मी घडता पाऊल अडले असं ओळ आहे।
0: अत्यंत सुंदर असं हे गीत आहे।
1: गीत आहे रमेश शणावकर यांचं।
0: हो, तर ठीक आहे,
1: नाही तर मग कसं
0: आपल्यासाठी हे गीत आम्ही मनभावन या कार्यक्रमामध्ये घेऊन येतो आहोत, ऐका तर।
1: आपण सर
0: नमस्कार,
1: कोण बोलताय? हा सर, मला एक विचारायचं होतं
0: बोला।
1: की सकाळी पण एक विविध भारतीवर म्हणजे माहितीसाठी विचारतो मी, 8:30 वाजता एक कार्यक्रम लागतो बघा, गुरुवारी किंवा शनिवारी असं बघा, ते श्रोत्यांचे फोन असतात बघा,
0: हो,
1: प्रायोजित कार्यक्रम आहे बघा, विविध भारती FM नागपूरवर लागतो,
0: हो,
1: तर त्याचे नंबर पण हेच आहेत ना, साधारण जवळजवळ
0: हो
1: हेच आहेत
0: हो
1: फोन।
0: हेच नंबर आहेत।
1: हा, हीच वेळ आणि त्याच वेळी फोन करायचं।
0: हो, अगदी अगदी अगदी।
1: ओके, धन्यवाद
0: धन्यवाद। हॅलो मनभावन या कार्यक्रमात आपण फोन केलात।
1: नागपूर केंद्राला फोन करायला आवडतं।
0: अगदी अगदी, मनापासून तुम्ही फोन करा आणि मनापासून तुम्हाला गाणी आम्ही ऐकवू। ऐका तर आपल्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो मनभावन,
1: हॅलो हॅलो सर,
0: बोला. आपलं नाव सांगा.
1: माझे नाव श्रीकांत नारनवरे, मी कोराडी नागपूरहून बोलत आहे. ती
0: बोला श्रीकांतजी.
1: सर, मला गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: त्याचं धडाकेबाजचं ऐकू ऐकून द्या. कोणते गाणं?
0: धडाकेबाज या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे.
1: कोणतं बी मनपसंद एखादं.
0: बरं बरं बरं. काय करता आपण?
1: माझं काही नाही, माझं आता सध्या घर राहिलं नाही. माझं आलं,
0: बरं.
1: माझ्या डोळ्यानं दिसत नाही, तुम्ही घरच राहता. ती
0: अच्छा, रेडिओ ऐकता?
1: रेडिओ 24 घंटा ऐकतो मी.
0: कुठले कुठले कार्यक्रम आवडतात?
1: माझे कार्यक्रम नागपूर मधले चालते आणि मुंबई केंद्रा.
0: बरं बरं.
1: सर, कार्यक्रम किती वाजता आहे, केव्हा येते?
0: हे रविवारला सकाळी ठीक 10 वाजता.
1: इकडे ते येतच नाही ना.
0: आकाशवाणी अ केंद्रांवरनं हे कार्यक्रम तुम्ही ऐकाल. 512.8 मीटर म्हणजे 585 किलो हर्ट्ज वर.
1: सर, गाणं येईल ना आता?
0: नक्की येईल. आणि तुमच्या आवडीचं हे गीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत मनभावन या कार्यक्रमात. ऐका तर.

0: हॅलो मन भवन.
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हा, श्रीकांत चौधरी बोलतोय, नागपूरून.
0: बोला.
1: गाणं ऐकायचं
0: अच्छा,
1: होत.
0: काय करता आपण?
1: मी शाळेची बस चालवतो, आज सध्या सुट्टी आहे.
0: अच्छा.
1: हा हा.
0: तर मग गाणं ऐकायला वेळ मिळत?
1: हा.
0: कुठले कुठले कार्यक्रम आकाशवाणीचे आवडतात?
1: हॅलो डॉक्टर वगैरे ऐकतो मी.
0: बर.
1: सांजधारा. आणि
0: बर, काय करता आणखी या व्यतिरिक्त?
1: शेतीचा
0: शेतीची कामं सुरू आहेत. सध्या उन्हाळवाई झाली असेल.
1: हो हो हो.
0: पावसाची वाट आहे.
1: पावसाची वाट आहे.
0: काय शेतीमध्ये कुठले कुठले पिकं आपण पारंपरिक घेता?
1: हा, माझी शेती आता सध्या इकडे गडचिरोलीमध्ये आहे.
0: बरं.
1: खंडामध्ये का?
0: बरं बरं.
1: भाऊ बघतो ते.
0: अच्छा.
1: मी सध्या नागपूरला आहे, तिथून मग जातो.
0: अच्छा.
1: आणखी खूप छान तीर्थक्षेत्र आहे ते.
0: हो, गडचिरोली जिल्ह्यात आहे ते. नाव ऐकलं आहे.
1: हो, उत्तर वाहिनी आहे.
0: हा हा.
1: वैनगंगा.
0: विशेष काय आणखी
1: भरते तिथे महाशिवरात्री.
0: अच्छा बरं. तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: मला ते मी ढोलकर दरियाचा राजा.
0: अच्छा.
1: मी गायलं ना ते हेमंत कुमारने.
0: हेमंत कुमार आहे.
1: हो.
0: अच्छा, ठीक आहे. तुमच्या आवडीचं हे गीत आम्ही तुमच्यासाठी हॅलो मन भवन या कार्यक्रमामध्ये घेऊन येत आहोत. ऐका तर.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, निसर्ग चक्राच्या या अनादि अनंत अशा ऋतुचक्रांचा आधार सर्वांनाच हवा असतो. जसं ऊन तशी सावली ही हवीच असते. काय श्रोते हो, सर्वांनाच पावसाची आस लागलेली आहे ना. देवा भरपूर पाऊस पाड आणि बळीराजाला भरपूरून भरभरून हे दान दे, असं मागणं आपण विधात्याला मागूया. तर श्रोते हो, आजच्या मनभावन कार्यक्रमात इतकंच. आपण आम्हाला फोन करू शकता, यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. आम्हाला फोन करा गुरुवारला दुपारी ठीक 12 वाजता आणि हॅलो मनभावन हा कार्यक्रम ऐका रविवारी ठीक 10 वाजता. श्रोते हो, आपला निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो मनभावन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वराने. गीत रवींद्र जैन यांचं आहे, संगीतकार उषा खन्ना. चित्रपटाचं नाव आहे दादा.

दामिनी ऐकूया या चित्रपटातून कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत. संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी.

शहरयार यांचं गीत ऐकूया. संगीत नियोजक शिवहरी, गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार. चित्रपटाचं नाव आहे फासले.

गजरी ऐकूया या चित्रपटातून सुरैया यांच्या स्वरात जी एस नेपाली यांचं गीत, संगीत अनिल बिश्वास यांचं आहे.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम स्थानिक सूचनांमध्ये. आता एका हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. सौंदर्या विनय सूर्यवंशी ही 33 वर्षाची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे विनय रमेश सूर्यवंशी, थवानी कॅन्टीन मागे मानकर यांच्या घरी किरायाने, पारडी किंवा पोलीस स्टेशन पारडी नागपूर इथं कळवावं. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर राहणार रविदास नगर प्रभाग क्रमांक 16 कामठी नागपूर हे 56 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे महादेव गोमाजी भोंडेकर राहणार रविदास नगर प्रभाग क्रमांक 16 कामठी नागपूर. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8668812499 किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर इथं कळवावे. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षाची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 4 फूट 8 इंच, बांधा सडपातळ, रंग काळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे खुशबू पवन मारुती, प्लॉट नंबर 2, पारडी भवानी मंदिर, पोलीस स्टेशन पारडी नागपूर. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षाचे गृहस्थ घरून

बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, डाव्या हातापायाला जुन्या जखमेचे निशाण आहे. यांना मराठी भाषा येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथं कळवावे. करिश्मा फगलाल दमाहे ही 28 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे गोपाल यादव, ली मेरिडियन हॉटेलजवळ, नवीन बांधकाम, खापरी तालुका, जिल्हा खडागड, छत्तीसगड, किंवा पोलीस स्टेशन बेलत रोडी नागपूर इथं कळवावे. तनिषा संजय अवथे ही 22 वर्षाची तरुणी आपल्या राहते घरून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, उजव्या हातावर विंचू गोंदलेले आहे. हिला मराठी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे संजय बाबूलाल अवथे, राहणार जयभीम चौक हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथं कळवावे. मोहम्मद अशरफ गाझी हे 42 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे नुसरत बानो मोहम्मद अशरफ गाझी, अन्सारी नगर, लाल बिल्डिंग जवळ, मोमिनपुरा नागपूर, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथं कळवावे. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे हे 46 वर्षाचे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, यांना मराठी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे आकाश गजानन मानकर, मुक्काम पोस्ट टेंभरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा पोलीस स्टेशन भांडेवाडी नागपूर इथं कळवावे. अमरकुमार मुन्नालाल कुशवाहा हा 26 वर्षाचा तरुण बेपत्ता झाला आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून याला हिंदी आणि मराठी भाषा येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे सुरुची योगेश गायधने, आनंद योग अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर इथं कळवावे. कौशल्याबाई गणपतराव मेंढेकर ही 70 वर्षाची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला छत्तीसगढी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळण्यास कळवण्यासाठी पत्ता आहे कैलाश गणपतराव मेंढेकर, राहणार अंबेनगर, लाल शाळेजवळ, प्लॉट नंबर 69, पारडी, किंवा पोलीस स्टेशन पारडी नागपूर इथं कळवावे. अरविंद महाप्रसाद भलावी हा 20 वर्षाचा तरुण राहत्या घरून निघून गेला आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून याला हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे महाप्रसाद चैतू भलावी, नानिका नार, तहसील बरघाट, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम नाराघाट जवळ झरीपटका, किंवा पोलीस स्टेशन कपिलनगर नागपूर इथं कळवावे. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29 वर्षाची महिला कोणालाही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेली आहे. उंची 5 फूट, बांधा सळपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण मध्यम असून हिला हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वेजवळ, मिहान नागपूर, किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर इथं कळवावे. सुरेश मारुतराव पंचभाई हे 56 वर्षाचे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेले, ते आलेच नाही. उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून डाव्या हातावर सुरेश गोंदलेले आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे व्यक्ती आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर इथं कळवावे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 41.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरी इतकंच होतं, तर किमान तापमान 28.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 0.1 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे आज संपूर्ण दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसारखी स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता ऐका रेल्वे

संबंधी सूचना। विभागीय रेलवे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 20822 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 22 मिनिटं उशिराने धावत आहे। 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 ही गाडी 5:42 उशिराने धावत आहे। 12810 हावडा मुंबई मेल 1:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे। 03251 दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 12:05 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिराने धावत आहे। 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 50 मिनिटं उशिराने धावत आहे। 12809 हावडा मेल 11:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 तास उशिराने धावत आहे। नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट 10:50, 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00, 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, 12626 केरला एक्सप्रेस 11:45, 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15, 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40, 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05, 18030 शालिमार एलटीटी एक्सप्रेस 1:15, 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45, 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10, 20814 जयपूर पुरी एक्सप्रेस 2:25, 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45, 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55, 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20, 04717 हिसार तिरुपती सुपरफास्ट स्पेशल 3:25, 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25, 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50, 12213 दुरांतो एक्सप्रेस 4:15, 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20, 02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर सुपरफास्ट स्पेशल 3:10, 20498 फिरोजपूर कँट रामेश्वरम हमसफर एक्सप्रेस 4:30, 22646 अहिल्यानगरी एक्सप्रेस 4:35, या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत। अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139। रेल्वे गाड्यांविषयी सूचना आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे 11 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत।

0: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484542. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233074.
1: सौदागर सुनते हैं इस फिल्म से मनहर उदास, कविता कृष्णमूर्ति और सुखविंदर सिंह के स्वरों में आनंद बख्शी का गीत. संगीतकार है लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, अरविंद मुंजे आणि चमू आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक सुंदर असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: सादर करीत आहोत सुश्राव्य सुमधुर भक्तिरचना. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, सुखावले डोळे भरून पाहिला. ही सगळी संत वचन त्या परमेश्वराच्या ध्यानामध्ये अखंड बुडालेल्या मनातून परमेश्वर दर्शनाच्या आसक्तीसाठी आहेत. देव आहे की नाही, तो असेल तर त्याचं स्वरूप काय, तो एक आहे की अनेक, असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात नेहमीच येत असतात. देव सगुण आहे की निर्गुण, असाही एक प्रश्न आहेच. सगुण देव, मानस पूजेतील देव, अंतरदेव, या सर्वांची भक्ती, पूजन, दर्शन, या सर्वांचा विचार मनामध्ये सदैव चालू असतो. पण साधना आणि सद्गुरु कृपा यामुळे त्या अंतरदेवापर्यंत पोहोचता येतं. खरा देव कुठेही येत नाही आणि कुठेही जात नाही, तो सगळीकडे व्यापून आहे, भरून राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचं खूप महत्वाचं साधन आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये परमेश्वराचं खूप महत्वाचं स्थान आहे, कारण ते आपल्या कार्यसिद्धीला निश्चितच आंतरिक बळ देतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.

ಕಾನಡಾವೋ ವಿಠ್ಠಲು ಕರ್ನಾಟಕು ತೇಣೆ ಮಜ ಲಾವಿಯಲಾ ವೇಧು ಸಮೋರ ಕಿ ಪಾಠಿ ಮೋರ ನ ಕಳೆ. ಯಾ ವಾಕ್ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಹೈ ಕಿ ದೇವ್ ಕಿವಾ ಕೋಣತಿಹಿ ವಸ್ತು ಇತ್ಕಿ ಸರ್ವ ವ್ಯಾಪಿ ಆಹೆ ಕಿ ತಿಲಾ ಸಮೋರ ಹೆ ಕಿ ಪಾಠಿ ಮಾಗೆ ಹೆ ಓಳಖತಾಹಿ ಯೇತ್ ನಾಹಿ. ಹಾ ವಾಕ್ಪ್ರಚಾರ ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾಂಚ್ಯಾ ಏಕಾ ಅಭಂಗಾತಲಾ ಹೆ. ಹಾ ಅಭಂಗ ಪಾಂಡುರಂಗಾಚ್ಯಾ ಸ್ವರೂಪಾಚ ವರ್ಣನ್ ಕರ್ತೋ. ಜೇವಾ ಭಕ್ತ ಪಾಂಡುರಂಗಾಚ್ಯಾ ಪಾಯಾ ಪಡ್ನ್ಯಾಸಾಠಿ ಖಾಲಿ ಬಾಗ್ತೋ ತೇವಾ ತ್ಯಾಲಾ ಪಾಯ ದಿಸತಚ ನಾಹಿತ್, ಕಾರಣ ಪಾಂಡುರಂಗ ಸ್ವಯಂಭೂ ಆಣಿ ಸರ್ವ ವ್ಯಾಪಿ ಆಹೆ. ही स्थिति देवाच्या सर्वव्यापी स्वरूपाला दर्शवतो, जिथे तो केवळ एका विशिष्ट दिशेत नसून प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे त्याच्या समोर किंवा पाठीमागे असा भेद करता येत नाही. यातून अद्वैत तत्वज्ञानाचा एक भाग व्यक्त होतो, जिथे भक्त आणि देव यांच्यातील भेद नाहीसा होतो. व्यक्ती इतकी देवाच्या जवळ जाते की तिला दिशांचा भेद समजत नाही. पंढरपूरचा तो पांडुरंग आमच्या महाराष्ट्राचा आधिदैवत. ये ये गे विठ्ठली.

आपले मन शुद्ध असावे, प्रसन्न असावे, एकाग्र असावे, मनामध्ये शोक दुःख आणि दैन्यही नसावे, काम क्रोधादी विकारही नसावेत. आपल्या भोवती जी सुखी माणसे असतील त्यांच्याविषयी आपल्या मनात आनंदाची भावना असावी, मित्रत्वाची भावना असावी. तर आपल्याला जे दुःखी लोक दिसतील त्यांच्याविषयी करुणा अशी वृत्ती असावी आणि त्यांचे दुःख नाहीसे करण्याकरता आपण प्रयत्न करावे. असे जर आचरण ठेवले तर चित्त शुद्ध होऊन ईश्वर भाव जागृत होतो आणि देवाचं रूप तेच आपलं रूप असा साक्षात्कार होतो. म्हणजेच देवदर्शन घडेल हेच खरे देवाला ओळखणे, त्याला जाणणे, त्याचे दर्शन घेणे होय. नामस्मरणानं हे बळ आपल्याला प्राप्त होतच. प्रभू नामस्मरणानं ही सिद्धी निश्चितच लाभते. भजले भजले राम नाम सुखधाम.

आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेच अनाकलनी आहे. सभोवताली युद्धजन्य अशी परिस्थिती आहे, सतत धावपळ सुरू आहे. अशा सैरभैर वातावरणात मन स्थिर करण्यासाठी आमच्या जवळचं आत्मिक बळ आम्हाला त्यातून सावरण्यासाठी शक्ती देतात. अहो, सगळी सुख आमच्या पायाशी लोळण घालत असतानाही आम्ही शांत नाही, स्वस्थ नाही. संतांनी तर अवघं आयुष्य त्या ईश्वरीय तत्वात लीन होण्यात व्यतीत केलं. अगा करुणा करा करीत असे धावा, या मज सोडवा लवकरी, अशी आर्त प्रार्थना तुकोबाराय आपल्या अभंगातून करतात. तुकोबांची ही तळमळ मुक्तीसाठी आहे. अहो, पण आपल्यासारख्या सामान्यांची काय अवस्था, जे या जीव घेण्या स्पर्धेमध्ये अडकलेत, आपल्याला कशी शांती लाभणार? आमच्यातले षड रिपू कधी नाहीसे होणार? त्याकरता त्या परमपित्याला आवाहन करावेच लागेल. सुखाच्या आसक्तीत अनाकलनीय वेग आवरावा लागेल. परमेश्वरीय शक्ती पुढे लीन व्हावे लागेल. तो कृपावंत नक्कीच प्रसन्न होईल. प्रभू दाता सबनका.

0: यावर साथ केली श्री अभिजित बोरीकर यांनी, तालवाद्याची साथ केली श्रेयथ मुंजे यांनी आणि या भक्तिरचना सादर केल्या श्री आनंद किटकरू यांनी. श्रोते हो, सादर झालेल्या भक्तिरचनांचा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. आणि त्याबरोबरच मी विनय मोडक आपला निरोप घेतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण अरविंद मुंजे आणि चमू यांनी सादर केलेला एक सुंदर असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला आणि याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते अतुल साखरकर यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

0: इंद्रधनुष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून काही क्षणातच सुरू होईल. यामध्ये आपण ऐकणार आहात महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्रसारित करत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद, समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस

0: कॅम्पवरती भरतनाट्यम. खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हां, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल. म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते. मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खरं तर संकल्पना अशीच चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो,
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच. कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते मी. आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती. तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले. परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधी मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं. त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर. ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाहीये पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
0: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
0: एकूण किती जणी होतात तुम्ही?
1: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी मिताली

0: दिव्या आणि प्रांजल
1: ओके
0: आम्ही चौघी डान्स साठी गेलो
1: बर. मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे, म्हणजे ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला, आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे, या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
0: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ पण चालण्याची सवय नाहीये तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
0: हा, म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशन चालत होते. म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
0: त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
0: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
2: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडे येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण असतं त्यांना जमलं नाही, पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स
1: ठरवलं होतं आपल्याला हे पूर्ण
0: करायचं. आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला.
2: मग आम्ही ऑनलाईन
0: ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही, दिवाळीचा पाडवा आहे ना त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण चौघी चौघीकडं चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू, आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
2: शेवटी आम्ही एअरपोर्टवर
0: सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला, आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू, म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय. सगळं दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं, मग या मागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा, दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती, आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप, त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा, आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता, म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
2: आयटनरी.
0: हा, आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.

0: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते, म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
1: हा, असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅचमध्ये आमचं एनरोल केलं.
0: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी, म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल, किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला, त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता,
1: ओके,
0: दोघींनी पण सांगा.
1: आम्ही खूप उत्साही होतो, कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये, आणि शेवटी तो दिवस आला. आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी, आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता. मग आम्ही मुंबईला पोहोचलो, तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
0: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं, की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
1: पाऊस पडला,
2: त्यात आणि आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण, पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं, ते करत आम्ही तो ट्रेक केला
1: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: मध्ये टँगबोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे, जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
1: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण, तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं, आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
0: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीच असं तुम्ही ते निवडलं होतं का, तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
1: हा, ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही, आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच,
2: 1,000 फूट वरती आहे,
1: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो, कारण बाप रे बाप, प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. मग अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला गेलो.
0: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स, -10 डिग्री टेम्परेचर होतं. आणि खर तर देवी काय म्हणतात, शक्ती असेल, त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
1: हो, आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो, त्यामुळे काय म्हणतात, एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खर तर होऊ शकला.
0: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथं निघताना, म्हणजे हे असू शकेल, आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
1: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की, म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे, हळूहळू पुढे जाईल तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
0: कॉमन
1: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर, डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
0: बर,
1: असं झालं आम्हाला, कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता.
0: बरोबर.
1: आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून, डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं, तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल. आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो. मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काही

0: हे नव्हतं, रिस्क
1: बर
0: घ्यायचीच नव्हती आम्हाला.
1: बर
0: मग तो आमचा अॅक्लमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो, जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
1: मॅच
0: होण्यासाठी.
1: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
0: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा आहे की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत
2: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
0: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
2: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
0: होता, तो आम्ही
2: दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर,
2: तो आत्ताच झाला होता. आमचीच परीक्षा होती.
1: मग मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही
0: वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
2: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
1: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
2: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
2: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती एवढे दिवस.
1: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल.
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला,
2: कारण
0: बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
2: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
2: आम्ही 14 दिवसांचा केला
0: आणि सगळं 17 दिवस.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन घालून घे किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्टच पदार्थ खावे?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे
2: बेसवाले सगळे, म्हणजे ब्रेड बेसवाले
0: सगळे असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खर तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फार बदल.
2: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
1: साहजिक
0: चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
1: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय, ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काहीतर ब्रेड घेतला.
2: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
1: ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात, तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होतात?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं, फक्त
1: घालून तुम्ही थोडक्यात
2: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
1: एवढा होता साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल,
2: पण ना
0: जायला फार वेळ नाही,
2: पण ना तो असं वाटतो छोटा काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो,
0: म्हणजे
2: टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचा असतो
2: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
1: ऑक्सिजन लेवल कमी असतं
2: त्यामुळे.
1: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागलं ऑक्सिजन?
2: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं, म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
1: होती की कोणाला तुम्हाला त्रास झाला का? काही
0: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवली होती मी.

0: नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले नाही एका ठिकाणी थँगोचेचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं
2: म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर
1: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे
0: पण नाही ते ट्रेक करताना जाणवलं
1: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
1: येतो त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
2: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
1: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीच होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते
2: काय सांगते
1: हो खूप तास लागले आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही हा माझा स्वभाव आहे पण ना मी यावेळेला खरंच थकले होते आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात आणि मी स्वतःलाच सांगायला लागले काय बोलायला लागली अशी एकच टप्पा राहिला आता एकच पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
2: अनुभव होता
0: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये काय हे म्हणून
1: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं
1: हो ना हो
2: आणि
0: कधीच गेले नव्हते त्यामुळे मला काहीच अनुभव नाही आणि ते झाल्यावरती मला आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आईबाबा आठवतात आपल्याला तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला बाबा असं असं झालंय म्हणून बाबा म्हणले काय नाही मिताली काळजी करू नको झालं नाही डान्स जाऊ दे तू खरं सुखरूप घरी ये पण नाही मला डान्स करायचाच होता
1: ते मात्र तिचं ठाम होतं म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे कुठली पण गोष्ट असू देत फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
1: माझ्या मुली पण गुणी आहे
2: अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं
1: मी पण त्यासाठी ब्लेस्ड
2: आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात म्हणजे शूज वगैरे काही नाही बाकी काही गोष्टी नव्हत्या म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला
1: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं
2: आणि टेम्परेचर किती होतं तिथे
1: -10 होतं
2: बापरे
1: ग्लोव्स पण नंतर काढले होते
2: दिसायला पाहिजेत म्हणून आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
0: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स
1: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5 ते 7 मिनिटाचा
2: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
1: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही किती पाय मारा कसेही करा पण आणि जागा भरपूर असते. ओके तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी कारण आणि कसं झालेलं स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो. आम्हाला तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगं तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही, म्हणजे

0: असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे काहीतरी होतं, मग तिथे
1: स्नो नव्हता पण खडक होते, एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते, आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
2: गारठला,
0: हा तोही गारठला, आणि आवाज हवा होती ना,
1: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हतं, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
0: जमा झाला
1: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून, मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
0: खरंच ना आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का.
0: आमच्या ट्रेक मधले थोडे जण होते, 4-5 जण होते, आणि बाकीचे बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली, कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
0: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत, त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी, म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली. परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का.
0: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळ मधले, म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
2: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
0: छान वाटत होती. थंडी तर वाजतच नव्हती,
1: गायकच थंडी वाजत नव्हती आम्हाला, डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स,
0: तिथे एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त जास्त अवघड होत.
2: बरोबर, पण तुम्ही 13 मिनिटं तशाच,
0: आणि आधीचे 4-5 मिनिटं
1: वगैरे घालायला, आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
0: सगळेजण म्हटले हा शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं, म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं, पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
0: किती सुंदर,
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
0: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना. पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता, आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
1: होतं,
0: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य,
2: किती सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करती आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात, आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात, तर काही
1: वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं. बर. आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बर.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही

0: चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय चालतोय. मला असं आठवतंय तसं मला वाटतंय 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
1: साधारण किती वेळाचा?
0: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण

0: दिवस आमचा चालण्यात गेला. पण दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं. आता बास म्हणजे मी कधी रडले नाही या ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास आता बास संपवा ट्रेक हा.
1: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रति जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
0: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्यासोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
1: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
0: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला. पॅर ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा एक्सपिरियन्स. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
0: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरनं खाली आलो होतो लुकलापर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसली होती. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान. म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या. पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे. त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
0: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं. आणि तिथल्या रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे -19
2: अरे बापरे आता परत तिथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होत. मी मात्र येताना मजा केली. म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत. पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
1: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला. तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टलाच
2: गेले.
1: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता.
2: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
1: तिघी पण
0: हो ना. आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प आधी मध्ये कुठे काय नाही.
1: बरोबर.
2: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतात.
1: खरंय. ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच. अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं.
2: होय, आईबाबांचं.
1: आणि बाकी
0: शुभेच्छुक म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी. म्हणजे कसं असतं माहितीये, शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये. आणि ते खूप मिळाले आम्हाला. आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
1: बरोबर.
0: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो. आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते. ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे. खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते. म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता डॉक्टर अनिता काकू पण होत्या. आणि अमोल काकांनी

0: त्यांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज. म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं, मनापासून, काळजीपूर्वक, काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागणार तर बघायचं
1: द्यायचे.
2: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
0: राहणं
2: हे तितकंच महत्त्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला, किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
0: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असा बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: काकूंनी
1: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या,
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
0: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे. कुणाला काय पाहिजे, हे घे, तुला हे पाहिजे, तुला हे घे, तुला हे पाहिजे, तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतं, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल. आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून. आणि आले रात्री, नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली, घे. हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
1: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता.
2: बरोबर.
0: तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा.
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये. आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस, वायफायचे वेगळे चार्जेस असे चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही, माझा झाला होता,
0: झाला.
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा, खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, माईचं तर असं, म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत. लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर, लंच आम्ही चेंज करताना डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना, त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
2: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाहीये.
2: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, सेटर आहोत.
2: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांगणं.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू, तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे. म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
2: त्यानंतर केवढी होती?
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार? आणि योगायोगानं माझ्या मामानं एक न्यूज बघितली, गोव्याच्या मामानं,

0: तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
1: बरोबर.
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
1: बरोबर.
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
1: दुसरं कुठलं?
0: लावणीमध्ये
1: केलं. बरोबर.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
1: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
1: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं पण परत काही गोष्टीमध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय. आता परत सुरू करीन.
1: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्या सिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे तिचा.
1: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या MA करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याचीच आता तयारी.
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि BEd पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं सुरूच आहे. शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येतं. आयुष्यभर
1: कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे ते जे काही वेटेज आहे ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
0: असेल
1: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
0: अशी
1: भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असतात तर अजून आम्ही मजा आली असती पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: ग दि माडगूळकर यांचं, गायिका सुमन कल्याणपूर, संगीत वसंत पवार यांचं होतं.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
4: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं चला उठा लग्न करा या चित्रपटातलं. बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जी के देशपांडे यांनी लिहिलेलं. कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत. रचना आहे जगदीश केवडकर यांची, संगीतकार

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीता आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातलं गदी माडगूळकर यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.
1: मथन पावताश्रू घाम हवा

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट तुमची खुशी हाच माझा सौदा, गायिका सुमन कल्याणपूर.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहा.

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार

0: यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरे झालेला महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि बकरी ईद, 8 नक्षल्यांना अटक आणि 5 नक्षल्यांचं आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची पोलीस अधीक्षकांनी केलेली घोषणा, अशा महत्वपूर्ण घडामोडी मे महिन्यात घडल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये बौद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिलनं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. यासंदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील HCSSCच्या मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, एसटीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना हुडकून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील 2 भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 च्या

बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावांतील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली

गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावातील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केलं. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: हिंदी आणि मराठीत ज्या दिग्दर्शकाचं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो ते आहे व्ही शांताराम. त्यांनी त्यांच्या राजकमल बॅनरखाली अनेक कलात्मक सामाजिक भान असलेले तसेच भव्य दिव्य असे नृत्य गायनाला वाहिलेले जनक जनक, अमर भूपाळी, दहेज असे अनेक आर्थिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर म्हणता येईल असे चित्रपट दिलेत. आत्ता मी ज्यांच्यावर बोलणार आहे तो असाच सामाजिक जाणीवेतून नाह आपटे यांनी लिहिलेल्या न पटलेली गोष्ट या कादंबरीवरती आधारित आहे. चित्रपट आहे कुंकू. समाजात मान्य नसलेल्या आणि कुटुंबियांच्या मनात पक्क्या असलेल्या बाबींवर सिनेमा काढलं त्यातून लोकांनी तो स्वीकारणं हे अवघड असतं. सुधारणावादी काळ होता हे मानलं तरी एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आवडणं वेगळं आणि पडद्यावर बघणं अगदी भिन्न गोष्टी आहेत. इथे दुनिया ना माने हा हिंदी आणि कुंकू ह्या मराठी दोन्ही चित्रपट नुसतेच लोकांनी स्वीकारले नाहीत तर चक्क डोक्यावरती घेतले. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची किंवा भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आजही लोकांना आवडतं. व्ही शांताराम यांच्या हातात कथा गेली की त्याचं सोनं करत असत. मग ते ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक असो त्याच्या गरजेनुसार पात्र निश्चित ते करत असते. कुंकूमधील नीरा ही त्या काळची माधुरी दीक्षितच झाली होते. तिच्या वयस्क पतीची भूमिका केशवराव दाते यांनी केली होती. या कथेत पत्नीने न स्वीकारलेल्या पतीच्या मनाची उलघाल, लंबकाच्या घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज त्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी आणि त्यांच्या अपराधीपणाशी दाखवला गेला आहे तो आपल्याही मनाचा ठाव घेतो. दुसरी गोष्ट नीरा निष्ठेने करते ते म्हणजे त्या घराचं गृहिणीपद ती निघुतीने सांभाळत असते. घरातल्या छोट्या वासंतीशी ती मैत्री करते. त्या दोघींचं गाणं निसर्गाचं विभ्रम दाखवण्याच्या बहाणे त्या घरात गेलेला काळ कल्पकतेने दाखवला आहे. तोच प्रकार रस्त्यावर गाणाऱ्या मुलाच्या तोंडचं गाणं मला सुद्धा तुझं तिच्या विचारांना निश्चयाचं बळ देतो. दरम्यान काकासाहेबांचा शिकायला शहरात असलेला मुलगा घरी आलेला असतो तो चांगलाच उदाहरण असतो. तसं तो नात्याने नेहऱ्याचा मुलगा लागत असतो. तो तिच्याशी लगट करू पाहतो तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून काकासाहेब भारावून जातात. त्यांना आपली चूक चांगली समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात.

0: आणि तिला आपले लेख म्हणून जवळ घेतात. ते म्हणते, धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं? त्यावर ते म्हणतात, त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू? तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात घालव. त्याच काळात त्यांच्याकडे तातासाहेबांची विदेशी गेलेली मुलगी आलेली असते. जे काम शकुंतला परांजपे यांनी केलंय ती नीराच्या बाजूने ठामपणे उभी राहते. तिला आपल्या वडिलांचं हे लग्न अगदी अनुचित आणि नीरेवरती अन्याय करणारं वाटतं. शांता आपटेचा अभिनय, तिचे फणी करंड्यासमोर उकडवं बसून कुंकू लावणं आजही स्मृतीत ठळक झालेलं चित्र आहे. अखेर ती आपण मुक्त झाल्याचा आनंद स्पष्टपणे व्यक्त करते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात शेतीच्या खाचरात भात पिकाबरोबर मासे पाळणे म्हणजे एकाच क्षेत्रात एकाच कालावधीत.
4: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
5: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण संत्र्याच्या जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की संत्र्याच्या सलाटलेल्या झाडांचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करावं लागेल. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, वाळत असलेल्या संत्र्याच्या झाडाच्या हिरव्या फांद्या ज्या असतात त्या आपण 30 ते 45 सेंटीमीटर शेंड्यापासून काढून टाकाव्यात. वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग हा साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटर घेऊन छाटून टाकावा. छाटणी केल्यानंतर लगेच 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम कार्बनडेझिम टाकून आपण ताबडतोब फवारणी करावी. संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा जो असतो तो आपण खोदून मुळ्या उघड्या कराव्यात. सडलेल्या मुळ्या जर काही असतील तर त्या काढून टाकाव्यात आणि हा वाफा साधारणपणे 5 ते 7 दिवस उघडा ठेवावा. सोबतच 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम मेटॅलिक झिंक टाकून त्याचं 20 लिटर द्रावण तयार करावं. हे द्रावण वाफ्यामध्ये आपण शिंपडून घ्यावं. यासोबतच आपल्याला प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोईची ढेप, 1 किलो अमोनियम सल्फेट, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचं मिश्रण टाकायचं असतं. खोदलेला हा वाफा जो आहे त्यानंतर तो मातीने चांगला झाकून घ्यावा. 15 दिवसांनी पुन्हा आपण 0.6% बोर्डो मिश्रणाचं 20 लिटर द्रावण वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं. या बोर्डो मिश्रणाची झाडावर आपण फवारणी देखील करावी. झाडाच्या बुंध्याला 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डो मरम लावून घ्यावा. साल खाणाऱ्या अळ्या जर आपल्या शेतामध्ये असतील तर त्याच्या नियंत्रणासाठी झाडावरील अळीनं खाल्लेला भाग आपण साफ करून टाकावा. झाडामधील छिद्रामध्ये तार टाकून छिद्र मोकळं करून घ्यावं. या छिद्रामध्ये पिचकारीच्या मदतीनं मोनोक्रोटोफॉसचं द्रावण आपण टाकावं. यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 14 मिलिलिटर मोनोक्रोटोफॉस हे द्रावण घ्यावं. त्यानंतर छिद्र जे आहे ते ओल्या मातीनं बंद करावं. अशा रीतीनं सलाटलेल्या संत्रा झाडांच्या ज्या फांद्या असतात त्याला आपल्याला पुनरुज्जीवित करता येईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, संत्रा बागा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे या सर्व उपाययोजना आपण आपल्या संत्रा बागेमध्ये करूया.
4: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.
6: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
7: इतकी काय घाई होती
6: अग.
7: आणि छोटी
6: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
8: पण आजी तुझ्या नावे
9: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
6: शुभ बोला हो.
7: काय
10: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क रहा.

कामगिरीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतूबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते.

0: ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 5:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 5:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. गुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटी होते, त्यामुळे अशा प्रकारच्या ताल

0: बद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कुजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुपमा देवराजन यांचं गायन आपण ऐकत होतात. राग अभोगी, वाचस्पती आणि राग मालिका आपण ऐकलीत. त्यांना व्हायोलिन साथ सतीश शेषाद्री आणि मृदुंगम साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आज संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीतात टी एस नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन आपण ऐकू शकाल. ताल मिश्र चापू. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबत

0: नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते.

काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेशकुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी

0: झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरील लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे.

नमस्कार, आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. RN7 संदेश प्रसारणात आपलं स्वागत. आज रविवार दिनांक 7 जून 2026. आज पेक्स्को मुंबई यांच्याकडून कोणताही संदेश नाही. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांविषयी. आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कलाकार TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन राग कल्याणी आणि धनाश्री. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉ गणपती कमळकर यांच्याशी केलेली बातचीत. निर्मिती केंद्र आकाशवाणी कोल्हापूर. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत या कार्यक्रमात मल्हार मोरे या बालकलाकाराशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकाल. निर्मिती केंद्र आकाशवाणी.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ करत आहोत। सायंकालीन सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे मुंबईत सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये

0: पासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन, राग कल्याणी आणि धनाश्री, सात संगत याप्रमाणे, व्हायोलिन SV रामचंद्रन आणि मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची आहे, ताल मिश्र चापू. ऐकूया कलाकार TS नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनाश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात. कलाकार टी एस नंदकुमार यांनी मृदंगमवर वाजवलेला राग कल्याणी आणि धनश्री, व्हायोलिन साथ एस व्ही रामचंद्रन यांची, तर मोरसिंग साथ रोहित प्रसाद यांची होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: हर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की हल्लीच्या काळात व्यसनाधीनतेचं प्रमाण समाजात फार वाढलंय आणि ह्याच अंमली पदार्थ, दारू, सिगारेट आणि इतर घातक व्यसनांच्या विळख्यातून नागरिकांना, विशेषत तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी राबवलं जाणारं एक अत्यंत महत्वाचं सामाजिक आणि शासकीय पाऊल म्हणजे नशामुक्ती अभियान. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीचं आरोग्यच बिघडत नाही तर त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतं. म्हणूनच व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी या नशामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मित्रांनो, जनमानसात जनजागृती निर्माण करणे, व्यसनांचे शरीरावर, मनावर आणि कुटुंबावर होणारे घातक परिणाम लोकांपर्यंत पोहोचवणे, शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून थांबवणे, जे लोक व्यसनांच्या आहारी गेले आहेत त्यांना योग्य उपचार आणि समुपदेशन देऊन पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. मित्रांनो, व्यसनाचं समाजातील वाढणारं प्रमाण जर कमी झालं तर आपोआपच समाजातील सुदृढता वाढेल, आर्थिक स्थैर्य येईल, लोक निरोगी आयुष्य जगायला सुरुवात करतील, पर्यायाने समाजातील गुन्हेगारी देखील घट होईल आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा लोकांना छान आयुष्य जगता येईल, आयुष्याचा आनंद घेता येईल. तेव्हा आपणही आपल्या परीने जमेल तसं, जमेल तेवढं या नशामुक्ती अभियानाला हातभार लावूया आणि सुदृढ समाज निर्माण करूया.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युवा आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका अश्लेषा भट या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण अश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, यंदा उन्हाचा प्रकोप जरा जास्तच होते हो ना. उन्हामुळे तर जीवाची अगदी लाही लाहीच होते आहे. पण आपलं ठीक आहे हो, आपण कूलर एसीमुळे कसं तरी मार्ग शोधतो. पण विचार करा त्या प्राण्यांचा, त्या पक्ष्यांचा. उन्हात त्यांचे काय हाल होत असतील बरं? झाडाच्या वाळलेल्या फांदीवर बसलेले ते पक्षी, त्यांची उघडलेली चोच, पाण्यासाठी चालू असलेली त्यांची व्याकुळ धडपड, रानात वनवन फिरणारे प्राणी पाण्यासाठी उन्हात अनात भटकत असतात, पण शेवटी मुका जनावर कुणाकडे पाण्याचा एक घोटही मागू शकत नाही. एक माणूस म्हणून आपण मात्र यावर उपाय नक्कीच करू शकतो. गच्चीवर, गॅलरीत किंवा अंगणात पाण्याचा एक बाऊल पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी त्यांचा जीव वाचवू शकतो. विसरू नका, जीव त्यांचाही आपल्यासारखाच आहे, फक्त त्यांना भावना व्यक्त करता येत नाहीत. दुसरीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला जगाचा पोशिंदा, आपला शेतकरी राजा, हा उन्हाचा कडाका फक्त अंगालाच चटके देत नाही तर शेतकऱ्याच्या काळजालाही त्याच्या वाफा जाणवतच आहेत. मित्रांनो, हवामान खात्यानं नुकताच चिंताजनक अंदाज वर्तवलाय की यंदा पाऊस कमी पडणार. आता कमी पाऊस म्हणजे कोरडे पडणारे विहीर, तलाव आणि सुकत जाणारी शेती. विचार करा, जर शेतात पाणीच नसेल तर मातीतून सोनं कसं पिकणार? जर शेतकऱ्याने घाम गाळलाच नाही तर आपल्या ताटात अन्न कसं येणार? आपण एसी मध्ये बसून अन्न विकत घेऊ शकू, पण ते अन्न पिकलंच नाही तर पैशाच्या नोटा खाऊन आपलं पोट भरेल का? मित्रांनो, परिस्थिती फार कठीण आहे, पण यावर हताश होऊन चालणार नाही. निसर्ग जरा आपली परीक्षा पाहतच असेल तर माणूस की दाखवण्याची हीच तर खरी वेळ आहे. आपण मुक्या जीवांना आधार देऊयात, घराजवळ पिण्याचे विसावे तयार करून व गच्चीवर पक्ष्यांसाठी पाण्याचं घाळगं ठेवून त्यांचा जीव वाचवूयात. हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे पाण्याचा थेंब आणि थेंब शेतकऱ्याला मदतच करेल. पाण्याचा अपव्यय वापर टाळून योग्य ते नियोजन करून शेतकऱ्याला आपणच मदत करूयात. चला तर मित्रांनो, उन्हाचा झळा सोसणाऱ्या प्रत्येक जीवाला मायेची सावली देऊयात, मुक्या प्राण्यांची तहान भागूया आणि पाण्याचा सन्मान करून निसर्गाला साथ देऊया. करणार नामक मुक्या प्राण्यांची मदत आणि शेतीचीही. पण हो, मुक्या प्राण्यांची मदत करताना या उन्हाच्या झळापासून वाचवण्यासाठी स्वतःचीही काळजी नक्की घ्या. मी तुमची रेडिओ मैत्रीण तुर्तास तुमची रजा घेते आजच्या सांजवेळा मालेत. पुन्हा भेटूया नवीन मालेसह, नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
0: मित्रांनो, आत्ताचा पण सांजवेळ ही मालिका ऐकलीत अश्लेषा भट ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत नागपुरातील नामवंत कलावंत पियुष धुमकेकर यांची समर बोबडे ह्या आपल्या मित्राने घेतलेली मुलाखत.
2: सोरी ना गडी, परी घरी, तो पीण्याच्या अंगडी,

0: वाह क्या बात.
1: हॅलो हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बुबळे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, काही आवाज केवळ कानापर्यंत पोहोचत नाहीत तर ते थेट मनापर्यंत पोहोचतात. आज आपल्यासोबत आहे अशीच एक व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात रंगभूमीचा प्रकाश झोतही आहे आणि हरिकीर्तनाची आध्यात्मिक परंपरा देखील. राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात NSDचे माझे विद्यार्थी, एक संवेदनशील अभिनेता आणि आपल्या वडिलांकडून मिळालेल्या कीर्तनाचा वारसा जपणारे कीर्तनकार पियुष धुमकेकर. तर मित्रांनो

0: मित्रांनो, आजच्या अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत एका अभिनेत्याचा कीर्तनापर्यंतचा आणि एका कीर्तनकाराचा रंगभूमीपर्यंतचा अनोखा प्रवास. तर पियुष सर, आपल्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. मला सांगा की आपल्या घरात कीर्तनाची परंपरा आधीपासून होती आणि पुढे आपण NSD यासारख्या संस्थेत जाऊन अभिनयाचं शिक्षण देखील घेतलं, तर या दोन्हीही क्षेत्रांचं एक वाट कुठे नेमकी जोडली गेली?
1: वाट म्हणजे अभिनयालाच जोडल्या गेलेली आहे, कारण कीर्तनामध्येही अभिनय आणि नाटकामध्येही अभिनय.
0: तर दोन्ही प्रकारचा अभिनय करताना तुम्हाला काय स्पेसिफिक डिस्टिंग्विश वाटतं की कीर्तनाचा अभिनय कसा असतो, नाटकाचा अभिनय कसा असतो?
1: कीर्तनाचा अभिनय एक पात्री असतो, नाटकाचा अभिनय म्हणजे एकच पात्र तुम्हाला साकारावं लागतं. त्याच्यात विविध पात्र साकारावी लागतात आणि याच्यामध्ये एकच पात्र तुम्हाला साकारावं लागतं. कीर्तन जे मला शिकायला मिळालं ते माझ्या वडिलांकडनं शिकायला मिळालं. तर लहानपणापासून मी कीर्तन ऐकत आलो, अनेक मोठ्या मोठ्या मंडळींची कीर्तन ऐकत आलो. तर कीर्तनामध्ये काय असतं, सुरुवातीपासून तर एंडपर्यंत 2 तासाचा एक परफॉर्मन्स असतो. त्या 2 तासाच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला एकट्याला तो परफॉर्म करावा लागतो, तुमच्यासोबत कोणी नसतं. तुम्हाला गावं लागतं, तुम्हाला बोलावं लागतं, तुम्हाला अभिनय करावा लागतो, तुम्हाला ती पोएट्री लक्षात घ्यावी लागते, सगळं तुम्हाला पाठ पाहिजे आणि तुमचा अभ्यास भरपूर पाहिजे त्यासाठी, कारण 2 तास तुम्हाला प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं आहे. तर ते सगळं ऐकता ऐकता आणि बघता बघता मी पहिले सुरुवातीला 10 मिनिटाचं, मग 15 मिनिटाचं, मग असं हळूहळू करता करता 1 तास 2 तास असं परफॉर्म करायला लागलो. आणि हे परफॉर्म लहानपणापासून करत होतो. तर पण नाटकाची ओळख मला केव्हा झाली, ती 10वीच्या जवळपास जेव्हा मी एक नाटक पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की नाही, मी असं काहीतरी करू शकतो आणि याच्यात सुद्धा अभिनय, आपण अभिनय करतोच आहे, हे कदाचित आपल्यासाठी इझी जाईल.
0: बरोबर.
1: आणि ते मग मी नाटकांच्या स्पर्धांकडे वळलो, कॉलेजमध्ये नाटकांच्या स्पर्धा ज्या होतात मग त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागलो. सोबत कीर्तनही सुरू होती, जे की सगळे श्लोक पाठ करणे, त्याचं मंगलाचरण पाठ करणे, ते राग किंवा त्याचं जे गायन आहे, गायन शैली आहे, ती शिकणे. आणि त्यानंतर सोबत मग माझे नाटक सुद्धा सुरू होतं. तर एकमेकांना ते हेल्पफुल होतं. त्यानंतर NSD झाल्यानंतर तो ते जे 3-4 वर्ष आहेत ते 3-4 वर्ष माझी गॅप पडली, तर तोपर्यंत मी कीर्तनं केली नाहीत. त्याच्यानंतरही मी काही वर्ष मुंबईला होतो, तिथे सुद्धा थोडा ब्रेक झाला, म्हणजे जवळपास 6-7 वर्ष मी या कीर्तन या विधेपासून दूर होतो. त्यानंतर 6 वर्षांनी पुन्हा मला असं वाटलं की कीर्तन हे जास्त महत्वाचं आहे. कारण इथे तुम्ही 2 तास खेळवून ठेवता, पात्र तुम्हाला आज साकारायला भेटेल किंवा सगळी चमू सोबत आली त्यानंतर मला नाटक करायला मिळेल.
0: बरोबर.
1: पण कीर्तन हे मला कधी पण मिळू शकतं, कधी पण मी त्याला परफॉर्म करू शकतो, ते माझ्या हातात आहे. तर मी परत याकडे वळलो आणि परत कीर्तन ते परफॉर्मन्स मी सुरू केलं.
0: तर मला सांगा सर की लहानपणी जेव्हा तुम्हाला घरनं कीर्तन ही गोष्ट शिकवली गेली तर त्यामध्ये ज्या परंपरा, रूढी, अभंग, तत्वज्ञान या सगळ्या गोष्टी एकत्र सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ह्या सगळ्या आज आयुष्य जगताना आधार बनून कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात का?
1: कीर्तनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्या मॅजिकल होत्या, म्हणजे जिथे चमत्कार, भगवंतांनी केलेले चमत्कार, भगवंताप्रती आस्था, बेसिकली एक धार्मिक वातावरण. आणि NSD गेल्यानंतर मला सगळे प्रश्न विचारायचे, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न कसे विचारावे, प्रश्न निर्माण करावे आणि ते सॉल्व्ह करावे, कारण हे सत्य आहे का, सत्यापर्यंत पोहोचण्याचं एक मार्ग दाखवण्यात आला, राईट. तर मग ज्या वेळेला मी NSD बाहेर आलो आणि परत धार्मिक ही गोष्ट ही कीर्तनाकडे पाहायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की आपण हिच्यातनं चमत्कार सांगतोय किंवा हे सांगतोय आहे किंवा धार्मिक गोष्टी सांगतोय, तर मग याला कशा काय चेंज करायला पाहिजे. पण अनेक विद्वानांशी बोलताना मला असं लक्षात आलं की ही परंपरा आहे, हे कीर्तनाचं एक स्वरूप आहे, ही लोकांना हवी असलेली गोष्ट आहे, ती परफॉर्मन्स आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, ते भक्तीचे इमोशन्स आहे, तर ते इमोशन फार पवित्र आहे, त्याचा चमत्काराशी संबंध नाही. तर ते तितक्या पुरते जरी सांगितले आणि ती स्टोरी जर लोकांपर्यंत पोहोचवली तर त्यात काही वावग नाही. शेवटी पण तुम्ही अभ्यासाला किंवा कीर्तन एक प्रबोधनाचं आहे, पण ते प्रबोधन सुद्धा त्यात करा, नुसत्या या मॅजिकल गोष्टी न सांगता तुम्ही प्रबोधन करा की आपल्या देशाला तुम्ही कसं पुढे नेऊ शकता, एज्युकेशनला तुम्ही कसं पुढे नेऊ शकता. मग मी यावर सुद्धा भर द्यायला लागलो, पण ती गोष्ट एका लिमिट पुरती की ती फक्त मनोरंजनापुरती, पण त्यातनं मिळणारा जो बोध आहे तो कसा लोकांपर्यंत पोहोचेल याच्यावर मग मी नंतर पुढे कॉन्सन्ट्रेट करायला.
0: ओके सर, मला सांगा की NSD मध्ये तुम्ही शिकताना आपण कीर्तनाशी एक नळ जोडून आलेलो आहे, तर यामध्ये तुम्हाला काही फायदा झाला का?
1: बराच असा की स्वर होते माझ्याकडे, म्युझिक होतं.

0: शिवाय बॉडी एक उभं राहून परफॉर्मन्स करण्याची जी पद्धत आहे कीर्तनामध्ये की तुम्ही सगळ्यांना उभं राहून ते खेळून ठेवता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉडी आणि सगळ्या अभिनयाचे जे एवढे प्रकार आहेत ते तेवढे सगळे येतात.
1: बरोबर,
0: भरत मुनींनी सांगितलेले अभिनयाचे जे प्रकार आहेत ते सगळे त्या कीर्तनामध्ये सुद्धा येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा येतात. माझ्याकडे स्वर होता, बॉडी लँग्वेज माझी चांगली होती, त्यानंतर म्हणून तो जो

0: तर म्हणून तो जो फोक्सचे जे किंवा लोकांना जे एंगेज करण्याचे जे होतं ते माझ्याकडे जरा जास्त प्रमाणात असावं असं मला वाटतं, आणि ते मला हेल्पफुल ठरलं समोर.
1: अरे वा, क्या बात है सर. मला सांगा की कीर्तनात कथा, अभिनय, संगीत, संवाद, विनोद, तत्वज्ञान असं सगळंच एकत्र आणलेलं असतं, तर तुमच्या मते कीर्तनकार हा खरं तर सर्वात जुना परफॉर्मर आहे का?
0: अर्थातच म्हणजे नारदीय कीर्तन जर असं म्हणायला गेलं तर पुराणांमध्ये जे नारदाचं कॅरेक्टर येतं त्याला ते इन्स्पायर होऊन नारदीय कीर्तन असं ते झालेलं आहे. आणि पौराणिक याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर भागवत हे सगळीकडे आहे, इंडियामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला परफॉर्म होतं, तुमच्या समोर परफॉर्म होतं. जसं की आसाममध्ये ओजापाली, दक्षिणेकडे कुड्यट्टम किंवा इतर प्रकार आहेत, कथा गायन आहे,
1: बरोबर.
0: यक्षगान आहे, हे सगळे जे प्रकार आहेत त्यामध्ये कीर्तन सुद्धा असा एक प्रकार आहे की जो या सगळ्या विधांमध्ये मोडला जातो.
1: ओके सर, कीर्तनाचे नेमके प्रकार किती?
0: महाराष्ट्रात मुख्यत्वे दोन, वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, तसंच रामदासी कीर्तन आहे किंवा राष्ट्रीय कीर्तन आहे,
1: जे तुम्ही दोन प्रकार सांगितले, नारदीय कीर्तन आणि
0: वारकरी कीर्तन.
1: ओके सर, यामध्ये दोघांमध्ये नेमका फरक काय?
0: एक मुख्य फरक असा आहे की नारदीय कीर्तन हा सोलो परफॉर्मन्स असतो, म्हणजे
1: ओके.
0: त्याच्यामध्ये एक व्यक्तीच गातो आणि बोलतो, पण वारकरी कीर्तनामध्ये एक प्रबोधन करणारा व्यक्ती असतो आणि बाकी टाळकरी असतात जे त्याला साथ देत असतात.
1: ओके. तर मोस्ट ऑफ द टाइम कुठल्या प्रकारचं कीर्तन केलं जातं?
0: वारकरी कीर्तन महाराष्ट्रात दोन्ही वारकरी आणि नारदीय दोन्ही समान प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ऐकली जातात.
1: ओके सर, मला सांगा की आजच्या तरुण पिढीला कीर्तन म्हटलं की कधी कधी जुनं किंवा पारंपरिक एक कला काहीतरी वाटतं, पण तुम्ही एक अभिनेता आणि एक कीर्तनकार म्हणून या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने बघता?
0: नक्कीच कीर्तन हे थोडं मॉडर्न व्हायला हवं, जसं आता बरेच कार्यक्रम अशी फोकवर आलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, तसं कीर्तनावर एक काहीतरी कार्यक्रम आपण तयार करायला हवा आणि तो तरुणाईपर्यंत पोहोचवायला हवा. कारण कीर्तनामध्ये पण असे बरेच छंद आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या चाली आहेत, आर्या, साख्या, दिंडी, त्या कुठेतरी ओल्ड व्हायला लागल्या आहेत, त्याला थोडं नाविन्य मिळालं पाहिजे असं, आणि त्याचे सुद्धा प्रयत्न आपण करू. तरुणाईपर्यंत कीर्तन काय आहे हे पोहोचवायला पाहिजे, कारण बऱ्याच तरुणांनी लहानपणी कधीतरी कीर्तन ऐकलं असेल किंवा ते विसरलेही असतील, तर ते परत परत अजूनही महोत्सव होतात पण तिथे फारशी तरुण मंडळी जात नाही. तरुण मंडळींना आकर्षित करण्याकरता काय करायला हवं ते थोडं विचार करून त्यावर असा एक कार्यक्रम बांधावा लागेल, जेणेकरून लोक किंवा तरुण मंडळी कीर्तनाकडे परत वळतील.
1: ओके सर, मला सांगा की आजच्या जगात जसं आपण चित्रपट बघतो किंवा सोशल मीडिया हा एक प्रभावी माध्यम आहे कुठल्याही गोष्टीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तर या माध्यमातून ॲज अ ॲक्टर तुम्ही कीर्तनात काही गोष्टी अशा करू शकतात का जेणे यूथ आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकेल? त्या नेमक्या गोष्टी कशा असतील?
0: युट्यूबवर बरेच कीर्तनाचे जे चॅनल्स आहेत ते सुरू आहेत, असे बरेच कार्यक्रम चालू आहेत, पण कीर्तनाचं मी असा विचार केला होता की काही कीर्तनाचं काही ज्या चाली आहेत किंवा ह्या लोकांपर्यंत पोहोचवून किंवा त्यातलं काव्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवून शॉर्ट कीर्तन या नावाने काहीतरी सिरीज सुरू करावी.
1: ओके, ज्याचा ड्युरेशन असेल जवळपास
0: 5 ते 10 मिनिटं.
1: 5 ते 10 मिनिटं म्हणजे अट्रॅक्शन असेल आणि त्याकडे यूथ लवकरात लवकर अट्रॅक्ट सुद्धा होईल,
0: कारण
1: अरे
0: 2020 चा जमाना आहे.
1: क्या बात आहे सर. सर मला सांगा, जर तुम्हाला आजच्या युवकांसाठी एक विशेष कीर्तन करायचं असेल तर त्याचा विषय नेमका काय असेल?
0: मे बी सोशल मीडियाच नावाने मला करावं लागेल असं मला वाटतंय आता.
1: आणि त्यामध्ये काय काय गोष्टी असतील सर?
0: सोशल मीडियाचे परिणाम, दुष्परिणाम, कथा, किंबहुना मी सोलो असा करण्याचा प्रयत्नही करतोय की नाटकामध्ये एक सोलो तयार करावा आणि त्याचं नाव सोशल मीडिया किंवा असं काही द्यावं असा माझा विचार आहे.
1: अरे वा, क्या बात आहे सर. रंगभूमीने तुम्हाला काय दिलं आणि कीर्तनाने तुम्हाला काय दिलं?
0: कीर्तनाने बेसिकली अध्यात्म दिला आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली की पॉझिटिव्हली तुम्ही आपल्या आयुष्याकडे कसं बघाल, आध्यात्मिक त्यांनी तुम्ही कसं त्याला, जसं गीतेतले काही श्लोक झाले किंवा काही संस्कृत श्लोक झाले तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, जर कीर्तनावर आपण बोलतोय आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं नाही तर ते बरोबर होणार नाही. तर बेसिकली त्यांनी लिहून दिलेले, त्यांनी लिहून ठेवलेले जे अभंग आहेत ते अभंग त्याचा माझ्या आयुष्यावर बराच परिणाम पडला की त्यांनी त्यांनी आपल्या जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता आणि निदान आपण आपलं आयुष्य कसं सोपी करू शकतो हे मला त्या कीर्तनातनं कळलं. नाटकातनं मला सोसायटीला बघण्याचा एक चान्स मिळाला की मी समाजाला कोणत्या दृष्टीने बघतो, समाजामध्ये किती तवंग आहेत किंवा किती लेयर्स आहेत हे बघण्याचं जे दृष्टी आहे ती मला नाटकाने दिली की आपल्या समाजात किती प्रकारचे लोक राहतात, त्यांच्याकडे कसं बघायला

0: हवं, त्यांच्याशी कसं वागायला हवं, किंवा आपण समाजात असताना कशा पद्धतीने सगळ्यांना मिळून मिसळून आपल्याला जगता येईल हे मला नाटकाने शिकवलं.
1: अरे वा, क्या बात आहे सर. सर आता जसं तुम्ही बोलता बोलता बोललात की अभंग, तर तुम्ही आम्हाला तुमच्या आवाजात एक अभंग कुठलाही गाऊन दाखवू शकता का आमच्या श्रोत्यांसाठी?
0: ऐकवतो.

0: वा वा वा, क्या बात है सर. सर तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल, त्यांची फक्त एका शब्दात उत्तरं द्यायची आहेत. रंगमंच की कीर्तन मंच? अरे
1: दोन्ही.
0: वा. लोप सुटत नाही. संवाद की अभंग?
1: दोन्ही
0: भूमिका की प्रवचन?
1: भूमिका.
0: NSD एका शब्दात.
1: लाईफ.
0: वडिलांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी?
1: कीर्तन.
0: आजच्या युवकांसाठी एक शब्द.
1: होपफुल अँड एनर्जेटिक.
0: प्यू सर, मला सांगा, जर आज तुमचे वडील प्रेक्षकांमध्ये बसून तुमचं कीर्तन आणि अभिनय दोन्हीही बघत असतील, तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटेल?
1: कार्यक्रमाच्या शेवटी काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यक्रम कसा झाला किंवा मी बरोबर आहे की नाही हे ऐकायला आवडत.
0: प्यू सर, तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आजच्या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की परंपरा आणि आधुनिकता या एकमेकांच्या विरोधात नसतात, तर त्या एकमेकांना समृद्ध करणाऱ्या दोन वाटा असतात. एका बाजूला NSDचं प्रशिक्षण, तर दुसऱ्या बाजूला कीर्तनाचा वारसा. या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणत तुम्ही तुमची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मित्रांनो, आजच्या अनुभवाचे बोल या कार्यक्रमात आपण भेटलो अभिनेते आणि कीर्तनकार पियुष धुमकेकर यांना. त्यांच्या या प्रवासातून कदाचित आपल्यालाही एक गोष्ट शिकायला नक्कीच मिळते की मुळांशी जोडलेलं राहिलं की पंखांना उंच भरारी घेणं अधिक सोपं होतं. तर मित्रांनो, मी समर बुबडे तुम्हा सर्वांची आता रजा घेतो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका अनुभव समृद्ध व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत नागपुरातील नामवंत कलावंत पियुष धुमकेकर यांची समर बोबडे ह्या आपल्या मित्राने घेतलेली मुलाखत ऐकलीत.

यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाने कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीवरून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. महागाईमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त दबाव येत आहे आणि सामान्य ग्राहकांचा स्वयंपाकाचा खर्च वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर अवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: इथेनॉल वापराचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ड्रग विरोधात मोहीम चालवण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था, संसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत, बचत गट, युवक गट यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, मनुष्यबळ प्रशिक्षण, मातृ मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणं, तसंच सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मानसोपचार आणि समुपदेशन सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याआधी नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उडान प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातही हा कार्यक्रम विस्तारित करण्यात येत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणी

0: नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित आठवडाभराच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी खासदार महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल, त्यात 1,00,000 खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील अशी घोषणा यावेळी गडकरी यांनी केली. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचंही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदच्या राजुरा शिवारात 26 एप्रिलला सापडलेल्या अर्धवट जळालेल्या शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख मध्यप्रदेशातील शिवानी कळमेकर अशी पटवून पोलिसांनी तिचे वडील बापूराव आणि भाऊ अजय यांना अटक केली होती. मात्र डीएनए चाचणी होण्याआधीच केवळ तोंडी कबुलीच्या आधारे झालेल्या अटकेनंतर मृत घोषित केलेली शिवानी स्वतः नाशिकमधून जिवंत परतली आणि पोलिसांसमोर हजर झाली. पोलिसांच्या या निष्काळजी तपासानंतर आज बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह एका पोलीस उपनिरीक्षक आणि 3 अंमलदार अशा एकूण 6 जणांना निलंबित केलं आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च ते 5 जून या कालावधीत उष्माघाताचे 292 रुग्ण नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात उष्माघाताचे 2 नवीन रुग्ण आढळले असून मृत्यूची कोणतीही नवीन घटना समोर आलेली नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या 19 घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 6 मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांची तपासणी सुरू आहे. हवामान. येत्या काही तासात अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या खाद्य संस्कृतीची खास ओळख असलेल्या तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांनी आज जागतिक पोहे दिनानिमित्त तब्बल 3,000 किलो तर्री पोहे तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड रेकॉर्ड कोऑर्डिनेटर रेणू जामदार यांच्यातर्फे तो सुपूर्त करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

512.8 दशांश मीटर अर्थात 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे सौमित्र यांची आणि संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

0: नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का. त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मम्मीने ऍक्टिंग क्लास लावून
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाणा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर. मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3.
0: 3 वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस? अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊ साहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचं, कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊ साहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम, कृष्ण, अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगाडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू, चिव, चिव, म्याव. यातूनच आम्हाला भैय्यूजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
0: वा वा वा, खूप छान, खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत ऍडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी

0: मराठी तू डबिंग केलंयस बरोबर, तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस बरं, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
1: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण व्हॉइस शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
0: बरं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान, मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
1: अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग, उंबळठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबळठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिव तंग गाऊ नियमंग, पायरी शिव तंग गाऊ नियमंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीरा गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
0: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एक पात्री अभिनय केला होतास बरोबर, त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली किंवा ते बोलतायत असं तो एक पात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात? खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
1: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे, त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात.
0: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो, तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
1: मी टीव्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसलं, तर मी म्हटलं की लावूया, तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबडं बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतो मी तास अन तास, तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबडं आणि क्लिअर व्हायला लागलं.
0: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस?
1: हो.
0: खूप मोठी असते ना ती गारद. बरं, मला सांग की आपण बघ शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही.
0: नाही वाटत?
1: नाही.
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस, हो ना?
1: थँक्यू.
0: बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस,

0: तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचा.
0: आई बाबांचा. आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी? मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी.
0: मम्मी करते. बरं बरं. तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
1: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला जाईन.
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहितीये का रे?
1: माहिती आहे.
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम?
1: हो आवडत.
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण.
0: बरं, मग तू हे करत असताना सगळं मग अभ्यास कसा काय करतोस? तुला अभ्यासाला वेळ काढतोस?
1: हा.
0: कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग तर.
0: शाळेमध्ये कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
1: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्टमध्ये.
0: स्टोरी टेलिंगमध्ये केलं होतंस?
1: हा.
0: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
1: शाळेची पहिली घंटा.
0: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
1: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग शाळेची घंटा हो. शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खरं तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशूला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीट नेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही. ही मनीषा पहिली घंटा, खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसे की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
0: मस्त छान सांगितलीस गोष्ट. मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय? काही ठरवलंयस का?
1: ठरवलंय.
0: काय ठरवलंयस?
1: क्रिकेटर बनायचंय.
0: क्रिकेटर बनायचंय?
1: हा.
0: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
1: हा.
0: आवडतं तुला?
1: हा.
0: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेअर तुझा?
1: रजत पाटीदार.
0: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
1: 4-6 वगैरे मारतो.
0: हो ना, मग तुला पण असेच मारायचंय आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? बरं. आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
1: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय.
0: वा वा, छानच.
1: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे मी बोलू शकतो?
0: हो बोल ना, तुला येतं का? बोल ना मग.
1: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती अग्नि समबरसे में गभगवी हर बूंदती सीमा के पेट माँ भवानी का सूत्रता चंचल प्रचंड मान.

0: बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरंय तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
1: Get him out!

0: गम्मत चम्मत हा बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात.

0: मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA नं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

0: काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक

0: महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षामध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते हे लक्षात

0: येता आपण तेलाची आयात केवळ अखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50% जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या तीन देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोत्यो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती, त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठीक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवला आहे. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर 3 दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं ते ग्लोबल साऊथ आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 जेव्हा भारतामध्ये G20 ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20 च्या कॉन्फरन्समध्ये त्यामुळे आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे युएनएससी असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारत

0: भारताचा आग्रह राहिलेला आहे, रिफॉर्म और रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर, ही रणनीती म्हणजे जी 7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
0: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याच वेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
0: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल, त्याचं 500 GW लक्ष असेल, किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3 क्रमांक, आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे. या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात, त्यात पॅरिस मधली जे 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3 मुद्दा मी मानतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत, आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

वृत्तविशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: माझवावर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, जून महिना सुरू झाला असून खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. शेतकरी बांधव शेतीच्या कामांच्या तयारीला लागले आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय मार्गदर्शन यांच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर बनविता येते. अशाच उपयुक्त आणि मार्गदर्शक माहितीसह आम्ही दररोज आपल्या भेटीला येत असतो, तर आज सुद्धा आम्ही आपल्यासाठी अशीच उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाची, पण त्याआधी सुरुवातीला ऐकूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी. त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी.
0: श्रोतेहो, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. श्रोतेहो, 7 जून हा दिवस जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. सुरक्षित आणि दर्जेदार अन्न हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. यंदाच्या वर्षी फ्रॉम बर्डन टू सोल्युशन, सेफ फूड एव्हरीवेअर ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. अन्नजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, अन्न तपासणी, माहिती संकलन आणि विविध क्षेत्रांच्या समन्वित प्रयत्नांचे महत्व या निमित्ताने अधोरेखित करण्यात येत आहे. सुरक्षित अन्नाची निवड, स्वच्छता आणि योग्य अन्न हाताळणी या सवयी अंगीकारून आपण स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य जपू शकतो. जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सर्व श्रोत्यांना सुरक्षित अन्न आणि निरोगी जीवनाचा हा संदेश आहे. श्रोतेहो, यानंतर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमांकडे. श्रोतेहो, कापूस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं नगदी पीक आहे. वाढते उत्पादन खर्च आणि बदलतं हवामान यांचा विचार करता कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक लागवड पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक झालं आहे. त्यापैकीच एक प्रभावी पद्धत म्हणजे सघन कापूस लागवड. या पद्धतीमुळे जमिनीचा कार्यक्षम वापर, अधिक रोपसंख्या आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादनात वाढ साधता येते. सघन कापूस लागवडीचे फायदे, लागवड तंत्र आणि आवश्यक काळजी म्हणजेच सघन कापूस लागवड याविषयीची सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर रामकृष्ण जी आय.

शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण कपाशीचं नवीन तंत्रज्ञान सघन कापूस लागवड पद्धत याच्याबद्दल जाणून घेणार. सघन कापूस लागवड पद्धत ही केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरद्वारा सुधारित आणि विकसित केली आहे, जी SDPS नावाने ओळखल्या जातो. यामध्ये कोरडवाहू कपाशीमध्ये उच्च उत्पादन देण्याची क्षमता आहे, कारण महाराष्ट्रात सध्या कपाशीची उत्पादकता फार कमी असल्यामुळे आणि मेजॉरिटी कापूस हा कोरडवाहू शेतीमध्ये असल्यामुळे आपल्याला नवीन पद्धतीचा अवलंब करून उत्पादकता वाढवायची आहे. तर सघन कापूस लागवड पद्धत ही हलकी ते मध्यम खोल काळी आणि लाल जमिनीमध्ये कोरडवाहू शेतीसाठी योग्य आहे. चांगल्या उत्पादनासाठी रोस सोसो कीड प्रतिकारक व कमी कालावधीच्या कॉम्पॅक्ट संकरित किंवा सरळ वाणांची निवड करावी. अधिक उत्पादन घेण्याकरिता SDPS ची पेरणी 90x15 cm म्हणजे 3 फूट x अर्धा फूट अंतरावर पेरणी करावी. यात झाडांची संख्या सुमारे 29,000 प्रति एकर असतो. पेरणीसाठी न्यूमॅटिक प्लांटरचे वापर केला तर पेरणी अचूक होतो, पिकाची उगवण चांगली होते आणि बियाण्यांची बचत होतो. याच्याशिवाय आपण माणसाद्वारे किंवा टोकन यंत्राद्वारे पण पेरणी करू शकतो. मात्र पेरणीचे अंतर 90 cm x15 cm म्हणजे 90 cm दोन ओळीतलं अंतर आणि 15 cm दोन झाडातलं अंतर ठेवल्यावरच आपल्याला याची उत्पादकतेचा फायदा मिळेल. आणि या पद्धतीमध्ये सुमारे 6 पॅकेटांचे बियाणे लागतात. पेरणीनंतर 24 ते 48 तासांच्या

आत तननाशक पेंडीमिथेलिन 38.7 CSG 700 मिलीलीटर प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी. तननाशक वापरताना शेतामध्ये पुरेसा ओलावा असावा. ही तननाशक वापरल्याने शेत जवळपास 30 ते 40 दिवस तणमुक्त राहतो. वेळेवर पोषक अन्नद्रव्यांचा वापर हा कोणत्याही पिका संवर्धनाचा गाभा असतो. अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पेरणीच्या वेळेस जवळपास 1/3 नत्र पूर्ण स्फुरद आणि अर्धा मात्रा पलाशची द्यावी. आणि जेव्हा पीक पाते लागण्याच्या वेळेस असतो, जे जवळपास 40 ते 45 दिवसानंतर येतो, ह्या कालावधीत आपल्याला 1/3 नत्र उरलेले मात्रा पलाश म्हणजे अर्धी मात्राचे पलाश आणि 5 किलो झिंक सल्फेट पिकाला द्यावा. आणि तिसरी डोस बोंड लागण्याच्या वेळेस, जेव्हा पीक 70 ते 75 दिवसाचा असतो, त्यावेळेस आपल्याला उरलेलं 1/3 नत्र आणि 2 किलो बोरॅक्स मातीत मिसळून द्यावा. कोणतेही खत आपण मातीत देताना मातीत आतमध्ये 2 ते 3 इंच खोल पेरून द्यावं खताला. तेव्हा आपल्याला पिकामध्ये ह्या अन्नद्रव्यांचा जास्त फायदा मिळेल. आणि जवळपास जेव्हा पीक 100 दिवसाचं होईल, त्यावेळेस अन्नद्रव्याची फवारणी पण घ्यावी. कारण सप्टेंबरच्या शेवटी जवळपास पावसाचं हजेरी थांबतो आणि पिकाला पाण्याचा ताण दिसू लागतो. अशा वेळेस आपल्याला पाण्याच्या ताणासोबत अन्नद्रव्यांचा पण ताण दिसतो. अशा वेळेस आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स जसे की 19-19-19 किंवा 13-0-45 एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 किलो मिसळून फवारणी करावी. ही फवारणी 15 दिवसाच्या अंतरात 2 फवारणी कराव्या. पिकाच्या अत्याधिक वाढ थांबवण्यासाठी आणि प्रथम लागलेले बोंड टिकवून ठेवण्यासाठी मेपिकॉट क्लोराईड सारख्या वनस्पती वाढ नियामकाचा वापर पाती लागण्याच्या अवस्थात पासून 2 ते 3 वेळा केला जातो. SDPS कपाशीमध्ये पीक वाढ नियंत्रण हा खूप मुख्य घटक आहे. याच्यात पहिली फवारणी जेव्हा पीक 40 ते 45 दिवसाचा झालेला असतो आणि पाते लागलेले असतात आणि पिकाची उंची पण 40 ते 45 सेंटीमीटरची असते, अशा वेळेस आपल्याला 1 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची आहे. तर फवारणी करताना कमीत कमी 200 लिटर पाण्याची फवारणी एकरी करायची असते. आणि दुसरी फवारणी जवळपास पहिली फवारणीच्या 15 ते 20 दिवसानंतर, म्हणजे पिकाच्या 60 ते 65 दिवसाच्या कालावधीत आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. दुसरी फवारणीसाठी फवारणीची शिफारस मात्रा काय आहे? 1 मिलीलीटर प्रति लिटर पाणी. आणि अगर पीक 4 फुटाच्या वर वाढत असलं तर आपल्याला तिसरी फवारणीची पण गरज लागू शकतो. मग गरजेनुसार तिसरी फवारणीची पण फवारणी करायची. चांगले उत्पादन घेण्यासाठी शिफारस केलेल्या पीक संरक्षण उपायाचे पालन केले पाहिजे. माती व पाण्याचे संवर्धनासाठी शेवटच्या डवरणीनंतर बैलजोडीच्या सहाय्याने झाडाच्या बुडावर मातीचा भर देण्यात यावा. पीक पेरणीनंतर 130 ते 135 दिवसात पहिली वेचणी आणि 150 ते 160 दिवसांनी दुसरी वेचणीसाठी तयार होतो. SDPS पद्धतीमध्ये साधारण कापसाच्या तुलनेत 20 ते 25% जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. या पद्धतीमध्ये कपाशीच्या पिकानंतर लगेच हरभरा, जवस किंवा मोहरी पिकांची पेरणी मर्यादित सिंचन उपलब्ध असल्यास केल्या जाऊ शकते. SDPS पद्धतीमध्ये चांगले उत्पादन तर येतेच, तसेच यांत्रिक वेचणीसाठी पण पीक तयार होतो. कपाशीच्या शेवटच्या वेचणीनंतर कपाशीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चलित कुट्टी मशीन चालवावे, जेणेकरून कपाशीचा जे बायोमास मातीमध्ये परत मिळेल आणि जवळपास 2 टन प्रति हेक्टर बायोमास मातीत मिसळता येईल. शेतकरी मित्रांनो, SDPS पद्धत वापरून आपण हलक्या आणि जमिनीची उत्पादकता वाढवू शकतो आणि पाण्याची सोय असले तर रबी हंगामाचं पीक पण घेऊ शकतो. धन्यवाद.

मंडळी आपण ऐकत होतात सघन कापूस लागवड, याविषयी डॉक्टर रामकृष्ण जी आय यांचं भाषण। यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत।

0: श्रोते हो, आपण भावगीत ऐकलात आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती. गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड इथून गणेशराव लांडगे, विमलाताई लांडगे, अलका लांडगे, विनायक लांडगे, वरुण लांडगे, तसंच ढाणकी तालुका उमरखेड इथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे आणि ओंकार अंजली डांगे यांनी. यानंतर कार्यक्रमात सादर करतोय नवा भारत ही मालिका. या मालिकेअंतर्गत आज आपण प्लास्टिक निर्मूलन याविषयीची माहिती जाणून घेऊयात.
1: मंडळी, दैनंदिन वापरामध्ये टिकाऊ वस्तूंची गोष्ट केली तर सगळ्यात आधी नाव निघतं प्लास्टिकचं. प्लास्टिक ही सर्वात स्वस्त आणि मजबूत मानवनिर्मित पदार्थ आहे आणि प्लास्टिक वर्षानुवर्ष टिकतं. तसं पाहायला गेलं तर प्लास्टिक समुद्राच्या पाण्यामध्ये वर्षानुवर्ष टिकतं. तसंच प्लास्टिकला कोणत्याही प्रकारचा गंज सुद्धा लागत नाही, त्यामुळे प्लास्टिकचा वापर पूर्वी सर्वत्र झाला आणि आज सुद्धा होतोय. प्लास्टिक खूपच कमी किमतीमध्ये बनवलं जातं आणि वजनाने हलकी असल्यामुळे याचा वापर करणं खूप सोपं आहे. प्लास्टिकचे कप, वाटी, प्लेट्स यापासून तर थेट आपल्या बाईक किंवा कारमधील भागांपर्यंत सर्वत्र आपण प्लास्टिक बघतो. आणि त्यात येतो सिंगल यूज प्लास्टिक हा प्रकार, म्हणजेच वापरा आणि दूर करा, ज्याला आपण यूज अँड थ्रो देखील म्हणतो. प्लास्टिकने बनवले गेलेले पेन्स, प्लास्टिकच्या पिशव्या हे सगळे या अंतर्गत येतात. पण मंडळी, दिवसेंदिवस पृथ्वीवर प्लास्टिकचे वाढणारे प्रमाण आणि त्यामुळे होत असलेली हानी, या सर्व गोष्टींमुळे पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने देखील प्लास्टिक बंदी करण्याचे आदेश दिले आहेत. प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कसे घातक आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरण प्रदूषणाचं प्रमुख कारण आहे. एक पदार्थ म्हणून प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशव्या शेकडो वर्षे वातावरणात राहतात, ज्यामुळे ते प्रचंड प्रमाणात प्रदूषित होते. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे आपल्या ग्रहाचा पूर्णपणे नाश होण्यापूर्वी त्यावर बंदी घालणं अत्यंत आवश्यक झालंय. जगभरातील अनेक देशांनी प्लास्टिकच्या पिशवींवर बंदी घातली आहे किंवा त्यावर एका प्रकारचा रोक लावलाय. तथापि समस्या पूर्णपणे सोडवली गेली नाही, कारण या उपायांची अंमलबजावणी आजतागायत एवढी यशस्वी झाली नाही. प्लास्टिक पिशव्या नॉन बायोडिग्रेडेबल असल्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. या पिशव्यांच्या हानिकारक प्रभावामुळे निसर्गाचा नाश होतोय. प्लास्टिकच्या पिशव्या हे आज जमीन प्रदूषणाचं पण मुख्य कारण आहे. जलाशयांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हे जलप्रदूषणाचं प्रमुख कारण आहे. यासोबतच प्राणी आणि सागरी प्राणी नकळत आपल्या अन्नासह प्लास्टिकचे कण वापरतात. संशोधनात असं दिसून आलं आहे की कचऱ्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या प्राण्यांच्या

या अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. फक्त प्राण्यांचेच नाही, प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीमुळे विषारी रसायन बाहेर पडतात आणि हे मानवांमधील आजाराचे सुद्धा मुख्य कारण आहे. प्रदूषित वातावरण हे विविध रोगांचे प्रमुख कारण आहे जे मानवांमध्ये सहज पसरत आहे. त्यासोबतच कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या हे नाले आणि गटारांमध्ये अडकण्याचे मुख्य कारण आहे, विशेषतः पावसाळ्यात. यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत होऊ शकते. ही वेळ आहे जेव्हा आपण सर्वांनी ही बंदी यशस्वी करण्यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सुशिक्षित समाजाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवणे ही आपली जबाबदारी मानली पाहिजे. आणि यासोबतच आपण या मोहिमेत सरकारला पाठिंबा सुद्धा देऊ शकतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे निसर्गाचा कशा पद्धतीने ऱ्हास होतो आहे हे तर आपण जाणून

0: निसर्गाचा कशा पद्धतीने ऱ्हास होतो आहे हे तर आपण जाणून घेतलं, पण यावर उपाय काय असू शकतील हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तर पहिला उपाय आहे पर्याय शोधणे, म्हणजेच प्लास्टिकच्या पिशव्यांना पुन्हा वापरण्यायोग्य ज्यूट किंवा कापडी पिशव्यांसारखे अनेक पर्यावरणपूरक पर्याय आहेत, त्यांचा वापर आपण सुरू केला पाहिजे। दुसरा भाग म्हणजे पुन्हा वापरण्यावर भर दिला पाहिजे। आपल्याकडे आधीच असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकून देण्यापूर्वी आपण शक्य तितक्या वेळा पुन्हा वापरल्या पाहिजेत। आणि तिसरं म्हणजे जनजागृती करा। प्लास्टिक पिशव्यांच्या हानिकारक परिणामाबाबत सरकार जनजागृती करत असताना आपण तोंडी शब्दातून जनजागृती करू शकतो, नाही का? आपण आपल्या परिवारापासून तर मित्रमंडळींपर्यंत सगळ्यांना प्लास्टिक निर्मूलन याविषयी ज्ञान द्यावं, स्वतःही प्लास्टिक वापरणं थांबवावं आणि इतरांना सुद्धा प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा करू नये असा बोध द्यावा आणि या पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनवावं।
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात नवा भारत या मालिकेअंतर्गत प्लास्टिक निर्मूलन याविषयीची माहिती आणि यासंदर्भात निवेदन केलं होतं शंतनू ठेंगडे यांनी। तर श्रोतेहो, सादर करतोय आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता कार्यक्रम श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा रामराम मंडळी। श्रोतेहो नमस्कार। रामराम मंडळी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, श्रोत्यांशी जुळलेला स्नेहाचा धागा अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पत्रांचा, आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या प्रेमाचा एक सुंदर संगम। माझं घर माझं वावर, ओटीवर, गोकुळ या कार्यक्रमांविषयी आपण व्यक्त केलेले अभिप्राय, सूचना, कौतुकाचे शब्द आणि मनोगत यामधून आम्हाला आपल्या अपेक्षा आणि आपल्या भावना जाणून घेण्याची संधी मिळत असते। चला तर अशा कार्यक्रमात ऐकूयात आपल्या पत्रांच्या माध्यमातून पाठवलेला अभिप्राय, त्यातील भावना आणि त्यांचे मत। तर आपल्या भरपूर श्रोत्यांची पत्र आपल्याला आलेली आहेत, तर पहिलं पत्र घेऊयात। हे पत्र आपल्याला आलेलं आहे गाववेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे आणि हर्षदराव पुंडे यांचं पत्र आहे। यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की माझं घर माझं वावर या कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक पद्धत, कीड आणि व्यवस्थापन, आरोग्य पत्रिका, माती परीक्षण अहवाल, हवामान बाबतीत तंत्रज्ञान, पिकाच्या वाढीचे तंत्र, कीड आणि रोग या संपूर्ण विषयांवरची माहिती आम्हाला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते। तसंच प्रमोद पर्वते सर यांनी खूप छान सविस्तर अशी माहिती आम्हाला माझं घर माझं वावर या कार्यक्रमाच्या अंतर्गत सांगितली आणि ती आम्हाला खूप फायदेशीर ठरलेली आहेत। तर असेच माहितीपूर्ण कार्यक्रम प्रसारित करत चला। नक्कीच पुंडेजी, यांनी सलग असं दुसरं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे, ते पत्र आता आपण वाचूयात। यांनी आपल्या दुसऱ्या पत्रात लिहिलं आहे की माझं घर माझं वावर या कार्यक्रमाअंतर्गत हवामान बदल याविषयी डॉक्टर अशोक मस्के सर यांनी खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली आणि ही मुलाखत आम्हाला खूप आवडली। धन्यवाद। पुंडेजी यांचं सलग तिसरं पत्र आहे। या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की माझं घर माझं वावर या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात आणि रेडिओ हे माध्यम म्हणजे मीडियाचं माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रेडिओ हा जवळपास दुर्गम भागात सुद्धा पोहोचतो, लोकांपर्यंत पोहोचतो, लोकांना रेडिओच्या माध्यमातून माहिती मिळत असते, मग ती कुठल्याही प्रकारची का असोनात। शेतीविषयीची जी महत्वपूर्ण अशी माहिती आहे जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं असतं, तर आपल्या या ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातूनच शेतीविषयीची संपूर्ण अशी माहिती आणि फायदेशीर अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असते। ऑल इंडिया रेडिओ हे इलेक्ट्रॉनिक माध्यम असं आहे की जे दुर्गम भागात सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना आवश्यक असलेली सगळी माहिती या रेडिओच्या माध्यमातून त्यांना मिळत असते। तर आमच्यासाठी ऑल इंडिया रेडिओ म्हणजे मार्गदर्शकच आहे। धन्यवाद। धन्यवाद पुंडेजी, अगदी वेळात वेळ काढून आपण आम्हाला सलग तीन पत्र पाठवली, कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय लिहून पाठवला, तुम्हाला कुठले कार्यक्रम आवडतात त्याविषयीची माहिती आपण आमच्यापर्यंत पत्राच्या माध्यमातून पोहोचवता, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार। आणि सोबतच आपण जसं म्हटलं आहे की ऑल इंडिया रेडिओ हा घराघरापर्यंत पोहोचतो असं हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, तर नक्कीच आपला रेडिओ हा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आणि याच रेडिओच्या

माध्यमातून आम्ही सुद्धा आपल्या सर्व श्रोत्यांशी जुळलेला आहोत. तर रेडिओ म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शकच आहे. तर खूप छान अभिप्राय आपण आम्हाला लिहून पाठवलेला आहे, तर अशीच छान छान पत्र आम्हाला पाठवत चला. पुढलं पत्र घेऊयात. हे पत्र आपल्याला आलेलं आहे सावतानगर नंदीपेठ मार्ग आकोट इथून श्रीरामपंत वानखेडे गणेश टवले सुरेश डांगरे बापूराव काळे ओजल परिमल वानखेडे यांचं पत्र आहे. यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की ताई आणि भाऊ सस्नेह नमस्कार, तुम्हाला सुद्धा श्रोते हो आमचा नमस्कार. त्यांनी पुढे आपल्या पत्रात लिहिलं आहे की कृषीवाणी या कार्यक्रमातून शेळीपालन एक जोडधंदा याविषयी खूप सविस्तर अशी माहिती आम्हाला ऐकायला मिळाली आणि आपल्या सर्वच शेतकरी बांधवांना ही माहिती फायद्याची ठरली आहे. तसंच शेळीपालनातून उत्पन्नात कशा पद्धतीने भर आणता येईल, कशा पद्धतीने जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल याविषयीची खूप छान अशी माहिती प्रसारित करण्यात आली आणि ती आम्हाला खूप फायदेशीर ठरली. धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो तुम्हाला सुद्धा. यांनी सुद्धा सलग दुसरं पत्र आपल्याला लिहून पाठवलेलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे की म्हशीपासून दूध काढताना घ्यावयाची काळजी तसंच स्वच्छतेचे नियम याबाबत खूप छान अशी माहिती कृषीवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे आणि खूप सविस्तर माहिती याद्वारे मिळाली. यामधून डेअरीमधून दूध काढताना कोणत्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे, कुठल्या प्रकारची शहानिशा करणं आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती आम्हाला मिळाली आणि ही माहिती आम्हाला खूप फायदेशीर ठरली आहे. तर त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद श्रोते हो. अगदी वेळात वेळेकडून आपण सुद्धा आम्हाला अभिप्रायाचं पत्र लिहून पाठवलेलं आहे, त्यासाठी सुद्धा आपले मनपूर्वक आभार. आणि आपण सर्वच श्रोते अगदी वेळात वेळ काढून कार्यक्रम ऐकत असता आणि कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय सुद्धा आम्हाला लिहून पाठवत असता, त्यासाठी आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. तर श्रीराम वानखेडे गणेश टवले बापूराव काळे पुंडलिक सावरकर सुरेश डांगरे यांनी एका गीतासाठी आपल्याला आवड कळवलेली आहे. चला तर ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे एक छानसं गीत.

श्रोती हो, या गीतासोबतच आजचा रामराम मंडळी हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवत चला. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र कृषी आणि गृह विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. तर मंडळी पत्र पाठवत चला. आपल्या सर्व श्रोत्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेनं वाट बघत असतो आणि या माध्यमातून आम्हाला आपले मत जाणून घेता येतात, आपल्या भावना कळतात आणि एक प्रकारचा संवाद आपल्यामध्ये होत असतो. तर नक्कीच आम्हाला पत्र पाठवायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपल्या सर्व श्रोत्यांना राम राम मंडळी. श्रोते हो, आपण श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा रामराम मंडळी हा कार्यक्रम ऐकलात आणि नक्कीच ज्या श्रोत्यांनी आम्हाला पत्र पाठवलेली होती त्या सर्व श्रोत्यांच्या पत्रांना अशा कार्यक्रमात नक्कीच पोच मिळाली असेल. तर मंडळी, यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर। यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची। तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर।
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा।
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा।
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम।
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
2: फोन नंबर है 2548271
1: 2524871।
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर।
4: अहो हो आलेच।
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो।
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
4: अरे वा किती छान, मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड।

0: मंगळवार ते गुरुवार
1: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
0: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
2: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ।
3: नव्या आशा नव्या दिशा
1: नवी क्षितिज नव्या वाटा
4: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश।
3: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
4: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
3: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यात

0: राधिका, किती वाट बघायची? चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो. हो
0: अग, ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा.
3: मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA ने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात LPG सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात LPG स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा

0: कायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अॅडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल.

0: जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली. तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीसह 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रावसो कोर्लेकर व पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. रचना आहे संत नामदेवांची.

0: सिद्धमाला पा निगुण चालला सैला हदीच्या पुरणाराला मैदान माळाला गेला होता त्या वेळेला
1: आणि स्वतः सिद्धमाला पा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता सिद्धमाला पान
1: आणि त्यात्रे भक्ताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणला 350 म्हणला राखणी ताजी म्हणला आपण कसं जायचं आता
1: म्हणून सिद्धमाला पा त्या वेळेला
0: भंडारा पेकायला कडकुल प्या निकळायला
1: स्वतः सिद्धमाला पाला वाट लागली होती जायला
0: अरे देहो त्या चालला

0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीचे राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रात आंधळा घालूया मला डोळा देत पाणी निमरी का
1: मी एवढं म्हणतो ना शिरमाळप्पा त्यावेळी
0: आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपणला पाप लागेल गुरु ठेवा म्हणून करणार नाही म्हणून सिद्ध माळपण काय केलं
1: मात्र शिष्य नारायणाला सांगेल
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगोडा चाळा.

0: झाला
1: शशिनारायणना पळकाडायला एवढं काय करायला आपण अवघडा का
0: म्हणलं नक्कीच जाणं होतो आत्ताच्या आता
1: लिंगुडाच्या आळ्याला गेला त्यावेळी
0: आणि स्वतः जाताना समज गेला
1: उरपडाला डोळा आणि खात निघून गेले तिथे माघारी फिरला
0: शशिनारायणाला लागलो होता दिसायला गडब गडबडीन मात्र
1: नाही जायला म्हणलं आपण काहीतरी ओघवान घ्यावायच्याकडे
0: वैगे बावडीवर पळत तो गेला
1: पळत गेला युगी माळा बाला लालवता बोलायला
0: आणि सिद्धमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
1: सिद्धमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
0: आणि स्वतः

0: सिद्धमाळाप्पा गेला होता तावला सात आश्रमा खायला ते बोलायला
1: सिद्धमाळाप्पाला
0: बाबा आम्हाला गंगेचा काहीतरी वगमान दे
1: आणि
0: वगमान दे म्हणता ना सिद्धमाळाप्पा काय झाला
1: आणि सिद्धमाळाप्पा काला होता वगमान तो दिला
0: गंगेचे पुजा गंगेला सोडतील तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिशी नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्धमाळाप्पाला
0: सात्या सरला बाबा वगमान दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमान दे
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी
1: सिद्धमाळाप्पाला
0: काय केलं
1: काय तो वगमान लावता देहीला
0: पंचमी जातनाला नाग पंचमी बारा वाट्याचा काढतील तुझ्या नवना
1: आणि
0: दूध घालतील वाळला तुला उपास धरतील बाबा असा वगमान दे आला
1: आणि वगमान देऊन सिद्धमाळा

0: सिद्धमाळप्पा निघून गेला होता कशाबाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाळप्पा
0: सिलकी सिलकी जाय शेवंती चापा मोगरा नाना परिचय का
1: फुलं तोडून मात्र दुर्ण घेतला होता सिद्धमाळ

0: आमचे गुरु शव मानून घेणार नाही.
1: वैगे
0: चांगला बाला गाला दा गाला.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात रावसो कोर्लेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या संत नामदेव यांची रचना असलेल्या धनगरी ओव्या आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वंदना गंधर्व यांनी गायलेली, गीतकार फैज रतलामी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया शंकर देवराज यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेली फैज अहमद फैज यांची गझल.